मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि FM 106.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज सोमवार.

14 दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 15 जून 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

कविता खरवंडीकर यांच्या स्वरात गोविंद अष्टकम स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. यानंतर ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

रामदास कामत यांच्या आवाजात भोपाळी आपण ऐकली. गीतरचना होती गंगाधर महाबरे यांची. श्रोतेहो कार्यक्रमात त्यानंतर प्रवीण दवणे यांची गीतरचना रवींद्र साठे यांच्या स्वरात.

रवींद्र साठे यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांची गीतरचना पण ऐकली. श्रोतहो कार्यक्रमात यानंतर संत सेना महाराज यांची भक्ती रचना सुमन माटे यांच्या स्वरात.

श्रुतिवाहिनी आहात प्रभात वंदन भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून श्रुतिहो कार्यक्रमाच्या नंतर गौरी माडगुळकर यांची गीतरचना सुधीर फडके यांच्या स्वरात.

सुधीर फडके यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांच्या स्वरात रवींद्र जैन यांची गीतरचना. ऐकूया हिंदी भजन.

समूह स्वरातील या गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर ऐकूया कृषी वार्ता. यामध्ये चारा पिकाचं नियोजन याविषयी माहिती.
1: मंडळी, पशुपालन व्यवसायात 60-70% खर्च हा चारा आणि खाद्यावर आपल्याला करावा लागतो. म्हणून विकत घेण्यापेक्षा आपल्या शेतात चारा तयार करावा आणि हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. नियोजनपूर्वक जर त्यानं चाऱ्याची लागवड केली तर वर्षभर आपल्या जनावरांना आपण हिरवा चारा आवश्यकपणाने पुरवू शकतो. पहिल्यांदा नियोजनात जनावरं आपल्याकडे किती आहेत, त्यात शेतीकामाचे, भाकड आणि दुधाखालच्या गाई म्हशी तसंच लहान जनावरं किती अशी वर्गवारी करून त्यांना रोजच्या रोज हिरवा चारा किती लागतो, वाढलेला चारा किती लागतो याचा अंदाज काढावा आणि त्यानुसार हिरव्या चाऱ्यांचे वाढवलेल्या चाऱ्याची उपलब्धता करण्याचं आपण नियोजन करावं. सर्वसाधारण जनावरांच्या वजनाच्या 2.5-3% चारा हा जनावरांना लागत असतो. या लागणाऱ्या एकूण चाऱ्यापैकी 2/3 भाग हिरवा चारा आणि 1/3 भाग वाढलेला चारा लागतो. म्हणजे साधारणतः 400 किलो वजनाच्या जनावराला रोज 12 किलो चारा लागतो, म्हणजेच 9 किलो हिरवा चारा आणि 3 किलो वाढलेला चारा. आणि त्यांची ही गरज भागवण्यासाठी ताळेबंद करून हिरव्या चाऱ्याच्या लागवडीचं आपण नियोजन करायला हवं. सकस आणि समतोल चारा मिळवण्यासाठी एकदल आणि द्विदल चाऱ्याचे प्रमाण हे निम्म असावं. त्याचप्रमाणे एकूण चारा पिकाच्या क्षेत्रापैकी 50% क्षेत्र बहुवर्षीय चारा पिकांसाठी आणि 50% क्षेत्र हंगामी चारा पिकांसाठी असावं. बहुवर्षीय चारा पिके म्हणजेच लसूण घास, मार्वेल, संकरित नेपियर, तर हंगामी पिकं म्हणजेच मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम, चवळी आणि हिरवी तण. त्याचप्रमाणे वाढलेला कडबा, भुईमुगाचे वाढलेले वेल, सर्व कडधान्यांची भुसकटं, मुरघास, अपारंपरिक तयार केलेला चारा इत्यादी चारा हा 1/3 प्रमाणात आपल्या गोठ्यात उपलब्ध असला पाहिजे. अशा प्रकारे हिरवा आणि वाढलेल्या चाऱ्याच्या उपलब्धतेचं आपण जनावरांसाठी नियोजन करायला हवं. या क्षेत्राला 12 पाण्याची सोय असावी. सर्व प्रकारच्या 10 जनावरांसाठी 1 हेक्टर क्षेत्र हे पुरेसं होतं. त्यातल्या त्यात 50% क्षेत्रापैकी 20 गुंठ्यात लसूण घास, 15 गुंठ्यात मार्वेल आणि 10 गुंठ्यात नेपियर लावावं. पाटाच्या कडेने बांधावर, तालीवर नेपियर गवताचे ठोंब लावावेत. राहिलेल्या 50% क्षेत्रात फेरपालटीच्या तत्वावर 10 गुंठ्यात सलग पद्धतीनं मका, ज्वारी, बाजरी, बरसीम, ओट आणि या सर्वातच मिक्स पद्धतीची चवळी घ्यावी. अगर मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम, चवळी अशा पद्धतीने चाऱ्याची पिकं दाट पेरावीत. अधिक उत्पादन देणाऱ्या चारा पिकांच्या जाती पेराव्यात. रुचिरा, फुले अमृता, मालदांडी, 35-1, पुसा, चारी इत्यादी ज्वारीच्या

0: जाती तर बाजरीची जायंट बाजरा, राजको या जाती तर आफ्रिकन टॉल, विजय, गंगा सफेद दोन, केंट या ओटच्या जाती, तसंच चवळीच्या श्वेता, टी सी 4216, UPC 5286, यशवंत फुले आणि जयवंत या नेपियर गवताच्या जाती, तसंच फुले क्रांती ही स्टायलो हमाटाची जात या चाऱ्याचे अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा आपण वापर करायला हवा. चाऱ्याच्या पिकासाठी शेणखताबरोबरच युरिया खताचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून चाऱ्याची वाढ भरपूर होईल. चाऱ्याच्या पिकांना पेरणी करून चारे पद्धतीनं पाणी पुरवठ्याचं नियोजन गरजेनुरूप करावं. कोणत्याही चाऱ्याच्या पिकाची कापणी फुलावर असताना करावी. जनावरांच्या गरजेप्रमाणे सकस चारा मिळवण्याच्या दृष्टीने रोज हिरव्या चाऱ्याबरोबर वाढलेला चाराही योग्य प्रमाणात खाऊ घालावा. मंडळी, अशा पद्धतीने जनावरांसाठी सकस समतोल आहार आपण वेळच्या वेळी पुरवला तर नक्कीच आपल्या जनावरांचं आरोग्य हे सुदृढ राहायला मदत होईल आणि त्यापासून आपल्याला दुग्धोत्पादन देखील चांगल्या पद्धतीने मिळू शकेल.
1: कृषी वार्ता यामध्ये चारा पिकाचं नियोजन याविषयी माहिती आपण ऐकली. वाचक स्वरोता महेश इनामदार यांचा. श्रोतो, यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात. तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्यांच्या ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घन स्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्वाची आहे अशा सिस्टमध्ये ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो. त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते. त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदर

0: टीसीस तयार झालेली असते, ती सिस्ट पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर
1: नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घर बांधली जात आहेत तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा

0: अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत.

0: यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, 21 जून 2020 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करीत आहोत योग संजीवनी. यामध्ये सहभागी आहेत योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस. ऐकूया त्यांनी केलेलं मार्गदर्शन.

0: नमस्कार. योग, त्याची तंत्रे, आसने आणि त्याची फायदे. योगासने करत असताना काही तंत्रे आणि तत्वे पाळल्यास त्याचा अपेक्षित फायदा मिळू शकतो. ते कसे आहे ते आपण पाहणार आहोत. योग साधना सुरू करण्यापूर्वी मन शांत स्वस्थ असावे, श्वासाची गती मंद असावी, स्थिर सुखमासनम हे तत्व लक्षात असावे. कोणतेही आसन जबरदस्तीने, घाई गडबडीने, फाजील ताण दाब देऊन करू नये. आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये त्याकडे जाताना सावकाश झेपेल तेवढे यथाशक्तीने जावे, थोडे थांबावे आणि हळूहळू पूर्वस्थितीकडे यावे. आसन स्थिर जेव्हा होते तेव्हा प्राणधारणा करावी. प्राणधारणा म्हणजे श्वास प्रश्वासावर लक्ष केंद्रित करावे. सर्वसाधारण प्रकृतीच्या व्यक्तीने कोणतेही आसन कराव्यास हरकत नाही,
1: परंतु एखादी व्याधी दूर करण्याच्या हेतूने आपण जेव्हा आसन करतो तेव्हा आसन करताना ते लक्षपूर्वक करावे आणि डॉक्टरांनी जी आसने करू नयेत असे सांगितलेले आहेत ती आसने टाळावीत. स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी आसने करू नयेत.
0: स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळेला ओंकार, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम केला तरी चालतो. योगासनाच्या आणि व्यायामाचा जो अभ्यास आहे तो एकमेकाला पूरक आहे, परंतु दोन्ही योगासनाचा अभ्यास आणि व्यायामाचा अभ्यास या दोन्हीमध्ये अर्धा तासाचं अंतर ठेवावे. आसन करताना जो भाग आपण शरीराचा वापरत नाही तो मात्र सैल ठेवावा. एखादी जर शस्त्रक्रिया झाली असल्यास अगोदरच प्रशिक्षकाला सांगावे. आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये शिथिल व्हावे, त्यामुळे स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. आसनाच्या कृतीची संपूर्ण सजगता ठेवावी, जाणीव ठेवावी. शेवटी शवासन करावे, त्यामुळे मनाला शरीराला एकाच वेळी विश्रांती मिळून ताजे तवान होता येते. योगाची एक आदर्श जीवन पद्धती म्हणून श्रद्धापूर्वक स्वीकार केल्यास शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक शांती मिळून जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी बनते.
1: आसनासंबंधी आणि काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. मुख्य म्हणजे आसन स्थिरमय आणि सुखमय असावे. घेरण मुनी आसनाचा फायदा सांगतात. आसनेन भवे दृढम, म्हणजेच आसनामुळे शरीर दृढ होते. गोरक्षनाथ सांगतात की आसनेन रुजो हंती, याचा अर्थ असा आहे की आसनामुळे सर्व रोग नाहीसे होतात. पतंजली मुनी सांगतात ततो द्वंद्वा नभि घातहा, म्हणजे आसन सिद्ध जेव्हा होतं त्यावेळी आपल्या शरीराला कोणत्याही द्वंद्वांचा त्रास जाणवत नाही. स्वात्माराम सांगतात की कुर्यात आसनम स्थैर्यम आरोग्यम चांगलाघवम, म्हणजे आसनं केल्यानंतर स्थैर्य आणि आरोग्य आणि शरीराला हलकेपणा प्राप्त होतो, असे हे आसनाचे फायदे आपल्याला सांगता येतील.

100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आज दिनांक 15 जून 2026, सकाळचे 7:01 झाले. आयुष्यात येणारे चढउतार आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यातून शिकणं, ती शिकवण आचरणात आणणं हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे.

योगविशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकलं. श्रोतेहो योग संजीवनी हा कार्यक्रम संध्याकाळी 6:55 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. मध्यम लहरी 239° अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफएम वाहिनीच्या

श्रोतेहो, यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 आपण ऐकू शकाल गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:55. श्रोतेहो, 9:10 साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मुलाखतीचा भाग पहिला हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनःप्रसारित करण्यात येईल. 9:30 युवा बीट्स यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमात माननीय आयुक्त संचिता महापात्र यांनी केलेलं मार्गदर्शन या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:10 संस्कृत वाणी या कार्यक्रमामध्ये पतंजली योगदर्शन आणि अष्टांग योग याविषयी डॉक्टर प्राची कुलकर्णी यांनी केलेलं मार्गदर्शन. 10:30 उमंग हा एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11:00. 11:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात नभोनाट्य आपण ऐकू शकाल ती विमुक्ता. दुपारी 1:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीतबहार. 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खा यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकू शकाल. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5:00. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात तुकाराम मारुती पाटील आणि सहकारी यांनी सादर केलेलं संगीत भजन. 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्त विशेष आणि 7:30 माझा आवार माझा शिवार कृषीविषयक कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 8:00 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 गझल. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपकी पसंत श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सदानंद नायमपल्ली यांच्या तबलावादनात 3 ताल आणि 1 ताल आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 आणि 7 सेकंद झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: तेजोमय नाद ब्रह्म.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
4: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
4: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
4: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
4: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं एसपी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधी जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गोबध देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे.

0: नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र, तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या ICC महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. श्रोतेहो ऐकूया एक गाणी ताजे तवाने.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात पी सावळाराम यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट भालू. श्रोते हो, एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम रात्री 8 वाजता पुनःप्रसारित करण्यात येईल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगाल?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण ओळखलं पाहिजे, पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ते सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोंगकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्ष्यांनी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरज पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, अळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचा एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या

0: प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना. तर त्याविषयी
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष झालं असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावर पुन्हा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शक्यतो असं उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हा ही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
0: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्या जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपला पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसे या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तर ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
0: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
1: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता

0: येतील, यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीतील अनेक काम महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम महिला करतात म्हणजे हरकत त्यामध्ये नाहीये, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का, आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटानी जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल, आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीचे कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही, आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामधले अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे, म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर ठेवून यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी नाही असं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील, आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या, आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत, आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे, आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा, ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे, आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो, आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

0: दिलखुलास प्रायोजित कार्यक्रमांनी सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोता नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात

0: तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्वसन विकार वेगवेगळ्या लोकांमध्ये होऊ शकतो. आज मला तुम्हाला असं विचारायचंय की कामानुसार बऱ्याच जणांना काही विकार होतात, ज्यामध्ये गलई काम करणाऱ्यांबद्दल मागच्या एका भागात तुम्ही बोलला होता, तसंच अजून अशा विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना श्वसन विकार होतो का, आणि असे कोण लोक असतात की कोणते त्यांचा व्यवसाय असतो याबद्दल सांगा ना.
1: एक रुग्ण असाच साठी ओलांडलेला, पण या माणसाने कुठली नोकरी केली नव्हती, आणि हा रुग्ण होता कसा, तर या रुग्णाला खोकला, ताप, दम लागणं अशा श्वसनाच्या तक्रारी होत्या, म्हणून क्षयाची औषधं त्यांनी घेतली होती. जवळपास 14 महिने उपचार घेऊन सुद्धा हा टीबी बरा झाला नव्हता. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आणि मग त्यासाठी वारंवार पुन्हा थुंकी तपासणं, थुंकीत जंतू आहेत का बघणं, उपचारामध्ये योग्य ते बदल करणं असं करून, आणि मग त्याला समजलं की नाही, आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा, आणि अर्थात तो विचार डॉक्टरांनी करायला हवा. आम्ही तो केला आणि आम्ही त्यांना विचारलं की सगळ्या खोलामध्ये जाऊन काही वेगळं वातावरण आहे का किंवा काय आहे का.
0: ओके.
1: तर काही नाही म्हणाले, काही पाळीव प्राणी पक्षी ह्या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही काम काय करा, काही नाही करत म्हणले. पूर्वी काय करत होता, असं काही नाही. आणि मग त्यांनी सांगितले की अरे हो, म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची पिठाची गिरण होती.
0: अच्छा.
1: आणि पिठाच्या गिरणीमध्ये ते अहोरात्र काम करायचे, पण त्यांना ते कामच वाटलं नाही किंवा ते इतकं महत्वाचं वाटलं नाही, पण त्याचा संबंध होता. कारण पिठाच्या गिरणीतून जे पीठ बाहेर पडतो, त्या कण जे असतात ते अगदी मातीचे कण, धुळीचे कण, वायूचे कण असल्यासारखे असतात. आणि अशा कॉन्टॅक्ट मुळे, कारण बरीच वर्ष ते करत होते, गेली 5 वर्ष करत नसल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं, पण हे जे आजार आहेत, पुन्हा एकदा सांगतो श्रोत्यांना की अशा प्रकारचे काही व्यवसाय आहेत की त्याचा परिणाम लगेच नाही दिसत, 5 वर्षानंतर दिसतो. आणि यामध्ये तसा तो दिसला होता.
0: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. सर, तुम्ही सांगताय विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना होणारा श्वसन विकार.
1: खरं तर काय आहे की या रुग्णाने जवळपास 14 महिने क्षयाची ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याच्या ज्या बारीक तक्रारी होत्या, जसं की खोकला, थोडस दम लागणं, छाती गच्च होणं, या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या. आणि यामध्ये मध्ये मध्ये सर्दी होणं अशाही तक्रार होती. आणि या इतिहासामध्ये आम्ही डोकावलं तरी कसं, तर या रुग्णाची ज्यावेळी पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, श्वसनाची क्षमता तपासणारी जेव्हा चाचणी केली, त्यामध्ये काही बदल दिसले जे क्षयरोगामुळे दिसून येत नाहीत. कारण पिठाच्या गिरणीमधून बाहेर पडणारं पीठ हे जे कण आहे, त्यामुळे एक प्रकारचा दमा निर्माण होऊ शकतो, ज्याला आम्ही ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. निमोकोनियासिस किंवा सिलिकोसिस नावाचा आजार, त्या कणामुळे होणारा हा आजार होऊ शकतो. एचपी नावाचा हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये फुफ्फुसाच्या चाचणीमध्ये हे दोष येतात. या रुग्णामध्ये डीएलसीओ चाचणी केली तरी त्यामध्ये दोष दिसून येतो. हा रुग्ण बरा झाला. मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट व्यवसाय करता, तेव्हा आता बदलत्या काळात तुम्ही जागे व्हायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. व्यवसाय कोणताही असो, प्रदूषणाचा जो काही प्रकार आहे किंवा तुम्हाला धोका आहे तो किती आहे समजून घ्या, आणि योग्य ती काळजी घ्या, मशीनची काळजी घ्या, वातावरण स्वच्छ ठेवा, वायुविजन ठेवा, आणि अर्थात न घाबरता मास्क वापरून स्वतःची तब्येत चांगली ठेवून आणि कामाचे तास विनाकारण न वाढवता काम करा. काही धोका नाही, घाबरायचं कारणच नाही.
0: श्रोते, हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थकेअर प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, यानंतर ऐकूया गाणी मनातली.

0: साधना सरगर यांच्या वजत प्रवीण दोणे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं.
1: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी. जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: सकाळी संस्कृत वाणी या कार्यक्रमामध्ये पतंजली योगदर्शन आणि अष्टांग योग याविषयी डॉक्टर प्राची कुलकर्णी यांनी केलेले मार्गदर्शन आपण ऐकू शकाल सकाळी 10:10. गाणी मनातली कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

तर माझ्या प्रेरणी यांच्या आवाजात यशवंत देव यांची गीतरचना पण ऐकली. श्रोतू या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स

कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानव केंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी NTA neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली NCR आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात वेव्स डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CID काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा

0: मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएर या फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमधारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि FM 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोतेवर प्रसारित करीत आहोत चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दिनचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: तुम्हाला जर रुबाब आणि आईट बघायची असेल तर महाभारत आठवा। महाभारतात श्रीकृष्ण काय आणि अर्जुन काय त्या आईटच चालत असत। ती त्यांची आईट आणि त्यांचा रुबाब पाहण्यासारखा होता। मी हे यासाठी सांगतो आहे की तो रुबाब आणि ती आईट तुमच्याजवळ असली पाहिजे। बावळटपणा असता कामा नये। बावळट होऊ नका तर आईटीत राहा, रुबाबात राहा। आईट काय असली पाहिजे? मी देवाचा पुत्र आहे ही आईट आणि हा रुबाब तुमच्या ठिकाणी असला पाहिजे। एखाद्या श्रीमंताच्या मुलाकडे बघा, त्याच्याकडे त्याचं स्वतःचं असं काहीही नसतं। बहुतांशी त्याच्याकडे काही कर्तृत्वही नसतं आणि तरीही त्याचा एक असा गुण असतो की तो श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेला आहे म्हणून तो अगदी रुबाबात राहतो। मग तुम्ही तर सर्व देवाचे पुत्र आहात, मग तुम्ही किती रुबाबात राहिलं पाहिजे? तुमचा किती रुबाब असला पाहिजे? हे मी का सांगतो आहे की आपण देवाचे पुत्र आहोत हे आपल्याला आपल्या साधू संतांनी, वेदांतांनी, ऋषी मुनींनी या सर्वांनी सांगितलं। त्यांनी सांगितलं की बाबा रे, तो तूच आहेस, ते तत्व तूच आहेस। त्या तत्वाबद्दल त्याने आपल्याला खूप काही सांगितलेलं आहे। असं असून सुद्धा आपण मात्र तेवढंच विसरतो आणि बाकीच्या गोष्टी आठवतो। वास्तविक माणसाचा जन्म हा देवाच्या पोटी आहे आणि म्हणून देवाजवळ जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुमच्याजवळ सुद्धा आहे। तुम्ही म्हणाल तसं होईल एवढी शक्ती वास्तविक तुमच्याजवळ आहे। देवाने दिलेली बुद्धी तुमच्याजवळ आहे। त्या बुद्धीच्या अधिष्ठानावरच माणूस चंद्रावर गेला। बुद्धीचं एवढं सामर्थ्य देवाने आपल्याला दिलेलं आहे हे सर्व लक्षात घेऊन जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही अगदी काहीही करू शकता। आता काहीही करू शकता यामध्ये दोन भाग आहेत। एक म्हणजे तुम्ही चांगलंही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वाईटही करू शकता। इष्ट करू शकता आणि अनिष्टही करू शकता। लोकांचं भलं करू शकता आणि लोकांचं वाटोळही करू शकता। इतरांचं कल्याण करू शकता आणि इतरांचं अकल्याणही करू शकता। तुमच्या जवळ जी शक्ती आहे, तुमच्या जवळ जे सामर्थ्य आहे, त्या शक्तीच्या आणि त्या सामर्थ्याच्या बळावर तुम्ही या दोन्ही गोष्टी करू शकता। आज माणूस हा प्राणी खूप काही करून राहिलेला आहे पण त्यात वाईट करण्याकडे त्याची प्रवृत्ती मात्र सहज आहे। वाईट करण्याकडे त्याची अगदी सहज प्रवृत्ती आहे। पाणी नेहमी वरून खाली वाहतं असं आपण म्हणतो। इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वॉटर टेक्स इट्स ओन लेवल। तसं आपलं मन हे वरून खाली वाहत असतं, त्याला प्रवाहपती तसं म्हणतात। माणूस एकदा का प्रवाहात पडला की प्रवाह जिकडे नेईल तिकडे तो वाहत जातो, त्याप्रमाणे आपली अवस्था झालेली आहे। आपलं मन हे वरून खाली वाहतं म्हणजे ते खालच्या दिशेने वाहतं। या खालच्या दिशेने वाहणाऱ्या मनाला ऊर्ध्व करणं म्हणजेच परमार्थ। परमार्थ म्हणजे

काय? अंगाला राख फासणं, गळ्यात 10-10 माळा घालणं, मोठी मोठी भगवी वस्त्र घालणं, जटा वाढवणं, दाढी वाढवणं, याला परमार्थ म्हणत नाहीत. मग खरा परमार्थ म्हणजे काय? जीवनविद्या सांगते की मन जे खालच्या दिशेनं वाहत आहे त्या मनाला वरच्या दिशेनं म्हणजे ऊर्ध्व दिशेनं वाहायला लावणं म्हणजे खरा परमार्थ. जे नाशिकमध्ये राहतात त्या नाशिककरांना गोदावरी नदी जवळ आहे, त्या नदीचं पाणी वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळतं. त्यांना जर त्यांच्या शेतीला पाणी पाहिजे असेल तर ते काय करतात? ते लिफ्ट इरिगेशन करतात, म्हणजे त्या पाण्याला ते लिफ्ट करतात आणि ते पाणी आपल्या शेताकडे वळवतात. त्यायोगे ते आपल्या शेतामधून पीक काढतात. तसं आपलं हे जे मन आहे ते मन म्हणजे वाहणारी नदी आहे आणि या नदीचं पाणी शेवटी भवसागराला जाऊन मिळतं. या वाहणाऱ्या मनाला तुम्ही लिफ्ट केलं पाहिजे, तुम्ही त्याला लिफ्ट करून इष्ट दिशेनं वळवलं पाहिजे. तुम्ही जर त्या मनाला लिफ्ट करून इष्ट दिशेनं वळवलं तरच तुमच्या जीवनामध्ये सुखाचं पीक निर्माण होतं. आता हे सुखाचं पीक काढायचं असेल तर ते कुणाच्या हातात आहे? ते तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या जीवनाचा हेतू काय आहे? तर सखल दिशेनं वाहणाऱ्या मनाला ऊर्ध्व करणं हा खरा आपल्या संपूर्ण जीवनाचा हेतू आहे, हे आपल्याला सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात, तुका म्हणे ऊर्ध्व दृष्टी पाहे, तुझा देव आहे तुझं पाशी. तुकाराम महाराज पुढे एके ठिकाणी असं म्हणतात, तुका म्हणे मन उफराटे होय तरीच हे अपाय मावळती. त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात, एका जनार्दनी आप आपणासी पाहणे, साक्षित्व पाहणे तोची सोहम. अशा निरनिराळ्या शब्दामध्ये साधू संतांनी आपल्याला मन ऊर्ध्व करायचं असतं हे शिकवलेलं आहे. मनाला ऊर्ध्व करायचं याचा अर्थ असा की सखल दिशेनं वाहणाऱ्या मनाला ऊर्ध्व दिशेनं करायचं, देवाच्या दिशेनं तोंड करायचं, देवाच्या दिशेनं मुख करायचं, यालाच अंतर्मुख असं म्हणतात. डोळे मिटले म्हणजे अंतर्मुख होतो असं नाही. मग मनाचं मुख देवाच्या दिशेनं वळवणं म्हणजे अंतर्मुख. यासाठी देव कुठे आहे, देव आत म्हणजे तो कुठे आहे, त्याला पाहायचं म्हणजे कुठे पाहायचं, त्याला पाहायचं तर ते कसं पाहायचं, हा जो विषय आहे हा विषय महत्वाचा आहे. त्यासाठी सर्व संतांनी देवाचं स्मरण करावं हे सांगितलं, देवाचं चिंतन करावं हे सांगितलं. सांगायचा मुद्दा असा की आपण आपल्या जीवनात चांगलंही करू शकतो आणि वाईटही करू शकतो. काहीही करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे, पण माणूस त्याला मिळालेल्या या शक्तीचा वापर वाईटासाठी करतो. आता विज्ञान चांगलं की वाईट हा ज्यावेळेला प्रश्न उपस्थित केला जातो त्यावेळेला तो ते हाताळणारा माणूस कशा पद्धतीनं हाताळतो यावर ते अवलंबून आहे. आज विज्ञानानं भन्नाट प्रगती केलेली आहे, आश्चर्यानं थक्क व्हावं एवढी प्रगती विज्ञानानं केलेली आहे. विज्ञानात एवढं प्रचंड सामर्थ्य आहे की या जगाचं नंदनवन करता येईल. आज जो प्रचंड खर्च लष्करावर संरक्षणावर होतो आहे तोच खर्च जर जगातील निरनिराळ्या समस्या सोडवण्यासाठी केला, लोकांचं भलं करण्यासाठी केला, तर विज्ञान या जगाचं नंदनवन करू शकेल हे निःसंशय. मी हे का सांगतो आहे की माणूस हा जो प्राणी आहे त्याच्यात दोन्ही करण्याचं सामर्थ्य आहे. आपल्याला असं दिसून येईल की अगदी लहानपणापासून माणसावर जे संस्कार होतात त्यामध्ये विराटपणा, विशालपणा, उदात्तपणा अशा प्रकारचे जे संस्कार

0: साकार व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. जीवनविद्या सांगते की आपण सगळी देवाची लेकरं आहोत. हा संस्कार जर मानवजातीवर केला गेला तर या जगाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: संस्कृत वाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: आपण ऐकत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत.

0: कुणाल सानू यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना पण ऐकली. नदीम शेरवाणी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं दिलवाले या चित्रपटातील.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनोख्यापासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

मे खिलाडी तू अनाडी या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात राणी मलिक यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अनु मलिक यांचं. श्रोतू, या गीताबरोबरच लखलख चंदेरी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, आज आपल्या भेटीला कवयित्री डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे या आलेले आहेत। शिक्षण त्यांचं जे आहे ते आयुर्वेदातली पदवी त्यांनी घेतलेली आहे, BAMS डॉक्टर त्या आहेत। शासनाच्या महसूल खात्यात सध्या त्या काम करतायत, म्हणजे वेगळाच पट त्यांचा आपल्याला दिसतो आहे। आणि आपण त्यांच्या कविता ऐकणार आहोत, त्या कवितांमागचा विचार जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं।
1: नमस्ते मॅडम।
0: आता तुमचा परिचय करून देताना मी म्हटलं की तुम्ही मेडिकल क्षेत्राशी निगडीत होतात, त्यातलं तुम्ही जे शिक्षण आहे ते घेतलेलं आहे, त्यानंतर MPSC सारखी परीक्षा देऊन तुम्ही महसूल खात्यात गेलात
2: आणि कविताही लिहिता, तर त्याची बीज कुठली आहेत, बालपणातली आहेत?
1: हो मॅडम, मी इत्ता पहिलीपासून मला वक्तृत्वाची फार आवड आणि एकदा यशाची सवय

0: संपली म्हणजे स्पर्धेत नंबर आले तर त्या यशाची जशी गोडी वाटत गेली तसा माझा विकास होत गेला असं म्हणावं लागेल. आणि या वक्तृत्व स्पर्धा सुरुवातीला मी म्हणजे शाळांमध्ये केल्या, त्यानंतर मी केंद्र स्तरावरती गेले, ईश्वरपूर हे माझं शैक्षणिक भूमी आहे, नंतर मी तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्यस्तर असं वक्तृत्व स्पर्धा करत गेले. आणि ह्या वक्तृत्व स्पर्धा करत असताना जे वक्तृत्व स्पर्धेचे विषय असायचे आणि त्या विषयावरती लिहावं लागायचं, तेव्हा कुठेतरी त्याच्यामध्ये एक दोन काव्यपंक्ती टाकाव्यात, सारोळे टाकाव्यात, म्हणजे आपलं भाषण जेणेकरून समोरच्या श्रोत्यांच्या मनावरती परिणाम करणार ठरावं या उद्देशाने ते वक्तृत्व स्पर्धेचे विषयांचं मांडणी करत असताना सुरुवातीला कसं व्हायचं की ज्या काही प्रसिद्ध कवींच्या वगैरे सारोळ्या आहेत किंवा कोट आहेत आदर्श व्यक्तिमत्वांचे ते माझ्या भाषणात असायचे. नंतर त्याच्यामधूनच मला चारोळी लिहायची सवय लागली आणि त्यामधून कुठेतरी मला माध्यमिक जीवनातच कविता लिहायची आवड निर्माण झाली. पण याला खरं खतपाणी मिळालं ते माझ्या महाविद्यालयीन जीवनात, म्हणजे मी जेव्हा BMS पुण्याला गेले आणि तिथलं जे शिक्षणाचं अतिशय पोषक वातावरण, त्या वातावरणामुळे माझ्या वैचारिक व्यक्तिमत्वाचा किंवा वैचारिक बुद्धीचा जास्त विकास झाला असं म्हणावं लागेल. आणि याचं श्रेय मी खरं तर माझ्या त्या पुण्यातल्या शिक्षणाला किंवा पुण्याला देते, कारण पुण्यामध्ये मला जास्त कविता लिहायची आवड निर्माण झाली एक प्रकारे. जेव्हा जेव्हा मला वेळ भेटायचा तेव्हा मग दिवसभरात काहीतरी घटना घडलेली असायची आणि मग असं वाटायचं की नाही ते आपण कुठेतरी आपल्या पानावरती लिहून काढावं, आणि मग त्याच्यातून वहीच्या पाठीमागच्या पानावरती लिहायचं, वहीच्या पुढच्या पानावरती काहीतरी लिहायचं, अशी सवय होत गेली आणि कविता लिहायला लागले मी. मॅडम,
1: बरं, तुम्ही पहिल्यांदा जी चारोळी लिहिली असेल वक्तृत्व स्पर्धेत वापरण्यासाठी किंवा पहिली कविता आठवते तुम्हाला आता?
0: हो, मी पहिल्यांदा मॅडम इयत्ता 8वी असताना स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान सांगलीमध्ये ज्या वक्तृत्व स्पर्धा असतात त्यामध्ये माझा विषय होता राज्यस्तरावरती आणि त्यामध्ये मला प्राईज पण भेटलेलं होतं, नको ते राजकारण हा विषय होता. आणि त्याची सुरुवातच मी अशी केलेली होती की मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो, रात्र वैर्याची आहे, निवडणूक ही एक नांदी आहे, मुजोरांना हाकण्याची हीच एक संधी आहे.
1: ह्या तुमच्या पहिल्या चार ओळी होते कवितेच्या.
0: परत जसं सुचेल तसं मध्ये लिहित गेले, पण त्यावेळी इतकं असं समजलं नाहीये की बाबा आपला हा लिहिण्याचा जो व्यासंग आहे तो वाढणार आहे, म्हणजे वहीच्या पानावरती काही सुचलं की पटकन लिहून काढायचं. बऱ्याच अशा लिहिल्या मॅडम, पण त्या संग्रहित पण मला करता आल्या नाहीत, कारण मी तेवढ्या सिन्सिअरली कवितेकडे त्यावेळी पाहिलं नाही. असं वाटायचं आपल्याला सुचते आपलं हे भाषण झालं. पुण्यामध्ये पण मी काव्य संमेलनला जायची सदाशिवपेठेमध्ये जे व्हायचे आणि त्यावेळी पण मी कविता सादर करायची, पण त्या काव्य संमेलनापुरती ती कविता लिहायची परत विसरून जायची असं व्हायचं. पण नंतर कुठेतरी ज्यावेळी कविता वाढत गेल्या त्यावेळी असं वाटलं की नाही, आपल्याच कविता काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी आपल्याला आठवत नाहीत, मग आपण हे लिहिल्या पाहिजेत, कुठेतरी संग्रहित केल्या पाहिजेत, मग मी संग्रही करायला लागले.
1: मग आता पुढे बोलण्याआधी तुमची एक छान कविता ऐकूया आणि मग पुढे बोलूया.
0: सावित्रीमयी आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले हे माझे श्रद्धास्थान आहेत. पुण्यामध्ये गेल्यानंतर मी खरं तर सावित्रीमयी आणि ज्योतिबा फुले या दोन श्रद्धास्थानांकडून खूप काही शिकले, यांचे विचार अंगीकारले, आणि मला असं म्हणावंसं वाटतं की माझ्या नसानसातच सावित्रीमयी आहे, कारण मी भिडेवाड्यामध्येच मी सावित्रीमयी बोलते ही स्क्रिप्ट लिहिली आणि पुण्यामध्ये मी त्या एक पात्री प्रयोगाचे साधारणतः 200 वर प्रयोग केलेले आहेत. आणि ज्यावेळी हे मी एक पात्री करत असते त्यावेळी असं वाटतं की सावित्रीमयीच आपल्याला सांगत आहे विचार त्यांचे लोकांसमोर जगासमोर आणण्यासाठी. ज्यावेळी माझ्या अंगावरती खूप शहारे आलेले तेव्हा ती कविता मला सुचलेली होती आणि ती माझी मी पहिली कविता सावित्रीमयी आणि ज्योतिबा फुलेंच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या या कवितेने सुरुवात करते. ज्योतिसा

0: होणार नाही.
1: आता तुमच्या बोलण्यात असा उल्लेख आला की क्रांती सूर्य, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे तुमचे आदर्श आहेत. अशा आदर्शांवर कविता लिहिताना काही वेगळा प्रयास करावा लागतो का?
0: नाही करावा लागत मॅडम, मला तरी नाही करावा लागत. कारण माझ्या मोस्टली कविता ह्या आहेत त्या सावित्रीमाई, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, रमाईंवर आहे, लालबहादूर शास्त्रींवरती आहे, गौतम बुद्धांवर आहे. कारण मी जे काही वाचन करते ते ह्या आदर्शांचंच करते आणि त्यामुळे मला असं वाटतं कधी कधी की माझ्याकडून ह्या कविता करून घेतल्या जातात की काय.
1: छान. तुम्ही ज्या कविता लिहिता त्यामध्ये बऱ्याचदा पोवाडा आहे, गेय कविता आहेत, मुक्त छंदातल्या कविता आहेत. तर एखादा विषय तुमच्या समोर आल्यानंतर विषय आपल्याला मांडायचा आहे कवितेतून, तर तो कोणत्या पद्धतीनं मांडायचा असं काही तुम्ही ठरवता का, किंवा कशा मांडता त्या कविता?
0: शक्यतो मॅडम असं काही मी ठरवत नाही. ज्या ज्या वेळी काही चुकीच्या घटना घडतात समाजामध्ये तेव्हा मला त्या कविता सुचत जातात, अशा मी त्या कविता लिहित जाते. पण कधीतरी मला असं वाटतं की आपण ह्याचं एक गाणं करावं, म्हणजे गेय कविता माझ्या आहेत, मग त्यावेळी मात्र मी लिहितानाच ती एका चालीमध्ये कविता लिहिते, म्हणजे गुणगुणत लिहिते थोडक्यात.
1: म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला त्याची एक धून,
0: धून मला सुचते आणि मग मी ते गुणगुणतच कविता लिहिते.
1: अच्छा. आता जसं आपण उल्लेख केला की व्यक्ती चित्रणात्मक ज्या कविता असतील त्यातले संदर्भ चुकू नयेत यासाठी अभ्यास करणं पण खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबरीनं ज्या इतर कविता तुम्ही लिहिता त्यासाठी शब्द संचय असणंही गरजेचं आहे, तर त्यासाठी काय प्रयत्न करता, कसं लिहिता तुम्ही ते?
0: त्यासाठी वर्तमानपत्र रेग्युलर वाचते, नेटवरून पण माझं वाचन असतं, माझ्याकडे पुस्तकं आहेत ती पुस्तकं मी वाचते, कादंबऱ्या किंवा काव्यसंग्रह पण वाचते, म्हणजे सतत एक प्रकारे असं वाचन चालू असतं.
1: छान. अजून बोलण्याच्या आधी तुमची एखादी कविता ऐकूया आपण.
0: मानवी आयुष्य कसं असतं ही बसमध्ये सुचलेली कविता आहे. आयुष्य एक जणू रंगमंच, आयुष्य एक जणू रंगमंच, अभिनय करू इथे साकार, सुखदुःखाचा घालू निमेळ, इथे आपण फक्त कलाकार. आयुष्याच्या वाटेवरती कधी ऊन तर कधी सावली, शिशिरानंतर येते नेहमी वसंताची नवी पालवी. अभिनय सारा क्षणिक ठरतो जो तो त्याच्या मर्जीने वागतो. विधिलिखित असते सारे काही, निमित्त मात्र उगाचच होतो. कोण कुणा उगा भेटतो कोण कुणास तर उगा कष्टतो. दुनियेमध्ये या स्वार्थाचा खेळ बेगडी रोज चालतो, तरीही आपण मार्ग काढतो कुठेतरी एक

0: कृष्ण भेटतो सारथी तो आयुष्याचा होतो, रंगमंच मग नव्याने बहरतो.
1: अगदी सकारात्मकता दर्शवणारी ही कविता आहे. आणि आपल्याला आयुष्यामध्ये जरी संकट आली तरी कुठेतरी एक प्रकाश किरण
0: आपल्याला असं भेटतं. म्हणजे बी पॉझिटिव्ह थोडक्यात. आजकालच्या कलियुगामध्ये खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, अशी बऱ्याच आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पण आपले अनुभव येत असतात. पण असं जरी असलं तरी जसं आपण म्हणतो, प्याला अर्धा सरला आहे, प्याला अर्धा भरला आहे. म्हणजे सरला आहे की भरला आहे हे आपणच ठरवायचं. जरी काही वाईट अनुभव आले तर त्या वाईटातून चांगलेही आपल्याला येत असतात, आणि हे चांगलं फक्त आपण आपल्या सोबत घेऊन जायचं. या दृष्टीने ह्या आयुष्याच्या वरती ही कविता केलेली आहे.
1: ही कविता लिहिताना असं काही घडलं होतं का त्यावेळी, तुम्हाला असा अनुभव आला का?
0: मोस्टली मॅडम मी माझ्या ज्या कविता आहेत त्या स्वतःला आलेल्या अनुभवातूनच लिहिते. म्हणजे आपण खूप प्रामाणिकपणे एखाद्या लोकांसाठी आपण काम करत असतो आणि गरज संपली की लोक विसरतात. महसूल प्रशासनात जॉब करते त्यामुळे पब्लिकशी रिलेटेड जॉब आहे हा, त्यामुळे मला रोज एक 100 प्रकारची तर नवीन अनुभव येत असतात. मग मी एकच ठरवते की हे अनुभव आपण सगळे आपल्या लेखणीद्वारे उतरवायचे, जेणेकरून त्यातून आपल्याला काहीतरी चांगला बोध घेता येईल, आपल्याला नवीन शिकता येईल. म्हणून त्याच्यावरतीच मी लिहिलेलं आहे की कोण कुणा उगा भेटतो, कोण कुणास्त उगा कष्टतो. म्हणजे काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कोण कोणाकडे येत नाही. दुनियेमध्ये या स्वार्थाचा खेळ बेगडी रोज चालतो, तरीही आपण मार्ग काढतो, कुठेतरी एक कृष्ण भेटतो.
1: फारच छान. म्हणजे आणि तुम्हाला तुमचा जो जॉब आहे, तुमची जी प्रशासकीय सेवा तुम्ही देता, त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारची माणसं भेटतात आणि त्यातून हे विषय सुचत जातात. तुमच्या काही कवितांमध्ये तुम्ही नातेसंबंधांवर पण भाष्य केलंय, त्या कविता लिहिलेल्या आहेत. त्यातलीच ही बाप लेख जी कविता आहे, तर ती आधी आपण श्रोत्यांना ऐकूया आणि मग पुढे बोलूया.
0: ही कविता मी माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलीला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. कारण माझे मिस्टर डॉक्टर आहेत आणि मुलगी माझी 6 महिन्याची असल्यापासून माझ्या मुलीकडे बघणं किंवा तिला सांभाळणं, तिला काही खायला वगैरे पाहिजे असेल तर ते देणं हे माझं मिस्टर सगळे करतात. म्हणजे हॉस्पिटल बघून ते तिच्याकडे लक्ष देत असतात आणि त्या दोघांमध्ये एक खूप छान एकदम स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. त्यावरून ही कविता केलेली मी. बाप लेकीचं हो नातं किती आगळं वेगळं, बाप लेकीचं हो नातं किती आगळं वेगळं, जणू भासत राहतं साऱ्या जगाच्या वेगळं. लेक बापाची लाडकी, लेक बापाची लाडकी, जणू स्वर्गातील परी, होते घाल मेल त्याची जाते पर त्याच्या घरी. किती कष्ट तो राबतो, किती कष्ट तो राबतो, बाप कर्जात बुडतो काळजाच्या तुकड्याला फुलापरी तो जपतो. बाप फाटत तुटतो, बाप फाटत तुटतो, तिचा संसार जोडतो सुखासाठी झटणारा जोडीदार तो शोधतो. लेक परक्याचं धन, लेक परक्याचं धन, होते दुसरे चिराणी तिच्या रूपात बापाला सदा भासते लक्ष्मी. किती सखोल असते लेक बापाची ती माया, किती सखोल असते लेक बापाची ती माया, लेक राहावी सुखात म्हणून झिजवितो काया, म्हणून जिजवितो काया.
1: अगदी. प्रत्येक मुलीचं आणि वडिलांचं असणारं नातं यातून तुम्ही लिहिलेलं आहे. वैयक्तिक न राहता तर सगळ्यांचं जनरलायझेशन झालेलं आणि प्रत्येकाला वाटेल की ही माझी कविता आहे. कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, साहित्य चौरव हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुन्हा प्रसारित करण्यात येईल.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता

0: खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com. sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं, सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: संस्कृत वाणी, संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य, हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी. जरूर ऐका दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम युवा बिट्स काही क्षणातच.
4: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
5: बसला अनोख्यापासून बचाव करा.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.

0: हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युवा बिट्स या कार्यक्रमात मी शांभवी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर आज आपण ऐकणार आहोत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका त्याचबरोबर श्री गणपती पंचायत संस्थान सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित MPSC UPSC स्पर्धा परीक्षांविषयी माननीय आयुक्त संजीता महापात्र मॅडम यांचे मार्गदर्शन. भाग पहिला हा कार्यक्रम बाह्य ध्वनी मुद्रणावर आधारित आहे.
1: सर्वप्रथम आई विल अज्युम की इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला UPSC MPSC च्या अनुषंगाने काहीच माहिती नाहीये. सो एव्हरीवन इज अ लेमॅन. तर त्या हिशोबाने मी सुरू करणार. देर इज नो मॅजिक मंत्रा विच आय विल बी गिव्हिंग टुडे की आज हे तुम्ही बघून गेले की तुमच्या नेक्स्ट या वर्षी पक्का निघणार UPSC MPSC. ते झालं असतं तरी आय विट नॉट हॅव टेकन, मला 5 वर्ष लागलं नसता टू क्रॅक UPSC. सो देर इज नो मॅजिक मंत्र ऍज सच. इज जस्ट दॅट की प्रत्येक जे क्षण असते जेव्हा आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन राऊरकेला, विच इज अ व्हेरी स्मॉल टाउन इन विच स्टेट. वेर इज राऊरकेला? दॅट ऑल्सो शुड कम आउट लॉट युअर प्रिपरेशन डुईंग UPSC MPSC. बताओ काम पे राऊरकेला?

Odisha. Yes, so by when it is around 2000-2005 when I had in my mind ki I had to prepare for UPSC, MPSC, and there was no background as such. There was no internet, there was no phones, there were only landlines. So there was no way I could know ki UPSC, MPSC cha preparation karayche nemki kasa ahe. So it took a lot of time. So to bridge that gap, because aaj internet pratyek thikani available ahe, there are a lot of sources which you are getting. पण आजचं जुग असं झालेलं आहे की टू मच ऑफ इन्फॉर्मेशन, देर इज इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. त्याच्यामधून तुम्ही कसं यू कॅन स्किप थ्रू अँड मूव्ह अहेड. आणि एक बेसिक ढाचा की यूपीएससी एमपीएससी नेमकी असते काय, दॅट आय विल ट्राय टू टेल यू. आणि आपण प्रत्येक महिन्याला, वी आर टार्गेटिंग एव्हरी 15 डेज, बट बिकॉज ऑफ द व्हेरी बिझी शेड्यूल ऑफ ऑल थ्री ऑफ अस, मे बी वी विल नॉट बी एबल टू कम एव्हरी 15 डेज. प्रत्येक महिन्याला एक सेशन आपण ऑर्गनाईज करणार, त्यामध्ये एमपीएससीचे टॉपर्स, युपीएससीचे जेवढे आपल्याकडे इथे आयएएस आयपीएस अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन विल बी अ कंटिन्युअस थिंग. वेन देर इज अ हुएव्हर क्वालिफाईज फॉर मेन्स ऑर इंटरव्ह्यू, त्यांच्यासाठी आपण स्पेशल सेशन ऑर्गनाईज करणार टू हेल्प देम फॉर द मेन्स आणि इंटरव्ह्यू करिता. अँड इन फ्युचर जरी आपल्याकडून कोणी युपीएससी एमपीएससीचे इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट होईल, तर त्यांच्यासाठी आपण मॉक इंटरव्ह्यूच्या फॅसिलिटीज पण प्रोव्हाइड करणार. So that is how we have planned. ह्यानंतर तुमचा काही फीडबॅक असेल की व्हॉट ऑल एल्स वी कॅन इन्क्लूड, फक्त यूपीएससी एमपीएससी पर्यंत मर्यादित न असता देर आर लॉट ऑफ अदर एक्झाम्स विच यू शुड प्रिपेअर सायमल्टेनियसली, त्याच्यासाठी जरी तुम्हाला मार्गदर्शन हवी असेल तर दॅट ऑल्सो वी कॅन डू. सो नाव आय विल स्टार्ट माय सेशन. बिफोर स्टार्टिंग आय विल गिव्ह अ ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट माय सेल्फ सो दॅट यू नो व्हॉट इज माय बॅकग्राऊंड अँड हाऊ आय कुड क्रॅक यूपीएससी. सो इथे कोणाला लँग्वेजचे काय अडचण आहेत, इफ आय यूज अ मिक्स ऑफ इंग्लिश आणि मराठी? नाही चालते सर्वांना? ओके ग्रेट. सो यू शुड नेवर फील काय म्हणतात शाय की मला इंग्लिश येत नाही, मला मराठी येत नाही. सो ऑल लँग्वेजेस आर फाईन, ॲब्सोल्युटली नेवर बी शाय अबाउट दॅट. आय एम संजिता महापात्र, आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन राऊरकेला, ओडिसा. इट्स अ व्हेरी स्मॉल टाऊन, आय थिंक सो इट्स स्मॉलर देन सांगली ऑल्सो. इट्स अ व्हेरी स्मॉल टाऊन. आय हॅव अन एल्डर सिस्टर, शी इज अन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, शी इज अन गव्हर्नमेंट एम्प्लॉई बेस्ड इन बँगलोर. माय फादर never had any stable job. So babancha kasa manayche, he was in informal sector basically. 6 mahina job asayche ani tyanantar parat ek break asayche, jase mandhan karmachari aste kimba temporary contractual workers astat, tasach babancha job hota. So every time it was a huge financial crisis. amcha ghari te lahan vela pasun we had seen that crisis. So te kayam swarupi asayche to become an IAS officer. So I never knew I wanted to become an IAS officer. mala lahan vela pasun hech maiti होता की मला कलेक्टर व्हायचे आहेत. वेन आय वॉज इन स्टँडर्ड 1, आय रिमेंबर छोटे शहरामध्ये ना जेव्हा मुलं चांगला अभ्यास करतात, आई बाबांना काय वाटते, कोणी विचारले की तुमच्या मुली मोठी होऊन काय होणार, आई बाबा पटकन काय म्हणतात, ते मोठे होऊन कलेक्टर होणार. सो दॅट वॉज हाऊ आय वॉज फेड इन टू माय माइंड की मोठे होऊन मला काय व्हायचे आहे, मला कलेक्टर व्हायचे आहे. नेमकी कलेक्टर कसा व्हायचे ते मला माहिती नव्हतं, बट आय वॉन्टेड टू बिकम अ कलेक्टर. सो दॅट वॉज माय चाइल्डहूड ड्रीम. आणि त्यानंतर life was a struggle. There are lot of things, there were lot of financial constraints which kept on coming. एक वेळ होता जेव्हा आई बाबांच्या डोक्यात होता की मला अभ्यास पुढे चालू नाही ठेवता येणार माझं. सो दॅट इज अन अनदर स्टोरी, सम डे वी विल टॉक अबाउट दॅट. बट स्टील वी बोथ मूव्ड ऑन, वी बोथ सॅट फॉर द एक्झाम्स. आई स्टार्टेड माय प्रिपरेशन सिन्स आय जॉईंड इंजिनिअरिंग. सो इंजिनिअरिंग जॉईन केल्यापासून माझं न्यूजपेपर रीडिंग, करंट अफेअर्स रीडिंग हे मी स्टार्ट केलं होतं. हे जे 5 अटेम्प्ट मी म्हणते, ह्यामधून 3 अटेम्प्ट मी कॉलेजमध्ये असताना दिलं होतं. बिकॉज मेनी ऑफ माय फ्रेंड्स वेर गिव्हिंग, सम सिनियर्स वेर गिव्हिंग, तर मला वाटलं चला बघूया तरी एक्झाम कसं असते. सो हे बघूयाच्या चक्करमध्ये माझे 3 अटेम्प्ट गेला. आणि नंतर मला कळालं, मला अटेम्प्ट देताना हे पण माहिती नव्हतं की आय हॅड ओनली 6 अटेम्प्ट. By the time I reached my 4th attempt, I realized ki fakt 6 attempt ahet. So that was my level of ignorance. Kartana jeva mi 3 attempt dile, tyanantar job join kela. I joined Steel Authority of India Limited, Rourkela Steel Plant. Job kartana I started my full-fledged preparation. So job and preparation, that was a huge task and that took me a lot of time. Ani amcha vela teva internet nahota, matlab it was not very widely available, but that became one of my best buddy who

हेल्प्ड मी क्रॅक द एक्झाम बिकॉज मी कधी फॉर्मल कोचिंग घेतलेले नाही आहेत. माझ्याकडे वेळ पण नव्हता आणि मी जॉब मध्ये होते तो कोचिंग घ्यायचं माझ्याकडे काही सुविधा नव्हती. व्हॉट आय डीड वॉज माझा ऑप्शनल जे होता, ऑप्शनल तुमच्या आयुष्याला युपीएससी एमपीएससी प्रिपरेशन मध्ये खूपच महत्वपूर्ण असते. यू हॅव टू रिमेंबर की हे ऑप्शनल सोबत तुम्ही खूप पुढे जाणार आहेत, तर चूज युअर ऑप्शनल व्हेरी केअरफुली. ह्या ऑप्शनल प्रिपरेशन मध्ये आय चोज अँड मी त्याच्यासाठी 3 महिन्याच्या क्रॅश कोर्स करायलासाठी दिल्ली गेले होते. सो आय टूक ऑप्शनल कोचिंग, त्याच्यासाठी आय टूक कोचिंग. आणि त्यानंतर 4th अटेम्प्ट मध्ये आय मिस्ड मेन्स बाय 8 मार्क्स आणि आय अंडरस्टूड की माझा चूक काय होता त्यामध्ये. अँड देन इन माय 5th अटेम्प्ट आय कुड क्लिअर अँड आय इट वॉज समथिंग आउट ऑफ माय ड्रीम्स दॅट आय कुड सिक्युअर AIR 10 ऑल इंडिया रँक 10th इन माय 5th अटेम्प्ट. सो अ जर्नी ऑफ 27-28 इयर्स. द डे यू अटेम्प्ट दॅट व्हॉट यू से रँक अँड यू सी युअर नेम इन द लिस्ट, यू रिअलाइज की 30 वर्षाचा मेहनत आता संपला. It got over. That feeling is very different and you will also realize it when you go through this and crack it. Why civil services? I always start with this. माझी इच्छा कशासाठी होती की मला कलेक्टर व्हायचे आहे? तुमची इच्छा कशासाठी आहे की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचे आहेत? व्हॉट एव्हर जॉब यू वॉन्ट टू फील. कुठला पण जेव्हा आपण असं काही परीक्षा चूज करतो ना ज्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये 10 लाख पीपल फिल द फॉर्म एव्हरी इयर, नाव द डेटा मस्ट हॅव इन्क्रीज इवन मोर. त्यामधून ओनली 4 लाख चिल्ड्रन सिट फॉर द प्रिलिम एक्झामिनेशन, त्यामधून ओनली 30,000 पीपल गेट सिलेक्टेड फॉर मेन्स, त्यामधून ओनली 1,000 पीपल गेट सिलेक्टेड. सो सी द रेशिओ, 10 लाख मधून 1,000 मुलं फक्त एक्झाम पास करणार. सो इफ यू हॅव दॅट काइंड ऑफ एन मोटिवेशन की मला कशासाठी सिव्हिल सर्व्हिसेस करायचे आहेत, तेव्हा जाऊन तुम्ही पुढे जाऊ शकतात. सो इफ युअर मोटिवेशन इज मनी, तुमचं मोटिवेशन जरी मला खूप चांगलं एक सॅलरी वगैरे मिळेल, देन इट इज ॲब्सोल्युटली नॉट द प्लेस यू शुड बी कमिंग. द सॅलरी इज व्हेरी व्हेरी लेस, आय एम टेलिंग यू, सॅलरी इज नॉट ॲट पार ऑफ प्रायव्हेट कंपनीज. माय फ्रेंड्स आर नाव अर्निंग इन क्रॉर्स एव्हरी एनम. वी आर बेसिकली गुड स्टुडंट्स ना, तर आपण आता जॉबला लागले की प्रायव्हेट सेक्टरला द सॅलरी इज व्हेरी हाय. सो इफ युअर मोटिवेशन इज मनी देन डोंट जॉईन दिस सर्व्हिसेस, ॲब्सोल्युटली नॉट, दिस सर्व्हिस इज नॉट फॉर मनी. सेकंड, इफ युअर मोटिवेशन इज पॉवर, मला खूप पॉवर मिळते, आय विल कमांड अ होल डिस्ट्रिक्ट, आफ्टर सम टाईम आय विल मेक पॉलिसीज फॉर द होल स्टेट, देन आय विल मूव टू सेंट्रल गव्हर्नमेंट अँड मेक नॅशनल लेवल पॉलिसीज. बट इम ऑलवेज अंडरस्टँड पॉवर सोबत काय असते, येस इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. ॲज अ कलेक्टर ऑफ अ डिस्ट्रिक्ट तुमच्यावरती 30 लाख लोकांचं रेस्पॉन्सिबिलिटी आहेत. आज कुठे पूर आला, आज कुठे अर्थक्वेक आला, आज कुठे पाणी नाही आहे, आज कुठे लाईट नाही आहे, आज कुठे रस्ता नाही आहे, सर्व अशी जिम्मेवारी कोणाची असते, कलेक्टरची असते, सीओची असते, लॉ अँड ऑर्डरचे इश्यू असते तर पोलिसांची असते. सो इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. सो द पॉवर विच यू सीम इज ऑन द सर्फेस, पण त्याच्या अंडरलाईन खूप मोठी रेस्पॉन्सिबिलिटी असते. आणि डू यू हॅव तेवढे जिग्र आहेत का तुम्हाला तेवढे रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन, तेवढे स्ट्रेस घेऊन कामं करायला? फाइंड इट आउट. दिस इज ओनली अ क्वेश्चन विच आय एम गिव्हिंग यू की तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही करू शकतात किंवा नाही. तिसरं आहेत आणि विच शुड बी युअर मोटिवेशन दॅट यू वॉन्ट टू वर्क फॉर पीपल. तुम्हाला कोणाच्यासाठी लोकांच्यासाठी काहीतरी करायचे आहेत. वी डू इट थ्रू एनजीओज, आपण सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनमधून एनजीओजमधून खूप काही कामं करतो. अँड ॲब्सोल्युटली राईट, जरी माझं UPSC मध्ये सिलेक्शन झालं नसतं तर मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, तर आय वुड हॅव जॉईन्ड इन मास्टर्स कोर्स MSW केलं असतं आणि इन NGO जॉईन केलं असतं. बट वेन यू सिट इन अन NGO तुमच्या रीच लिमिटेड असते, बट वेन यू आर अंडर द साईड ऑफ द टेबल, तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असतात, तर तुमचं रीच खूप मोठं असते, तुम्ही भरपूर काय करू शकतात. सो त्या अनुषंगाने देर इज अ ह्यूज स्कोप फॉर इट. सो देर आर मेनी एक्झामिनेशन्स वेन यू गो थ्रू UPSC. तुम्हाला UPSC मधून यू कॅन बिकम एन IAS ऑफिसर, यू कॅन बिकम एन IPS ऑफिसर, यू कॅन बिकम एन इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर, इंडियन रेव्हेन्यू ऑफिसर, GST ऑफिसर. देर आर लॉट ऑफ सर्व्हिसेस विच कम अंडर UPSC. UPSC चा अर्थ फक्त IAS, IPS आणि IFS नसते, त्याच्या अंतर्गत अराउंड

13 to 14 services, yetat ki even more, which I may not have calculated. MPSC similarly, state services madhe IAS, IPS, IFS ह्यांच्या खाली जेवढे काडर्स असतात स्टेट लेवलवरती ते सर्व सर्व्हिसेस यू गो थ्रू एमपीएससी. आणि जेव्हा तुम्ही यूपीएससी एमपीएससीचे प्रिपरेशन करताना युअर प्रिपरेशन इज इतकी वास्ट की तुम्ही बाकी सर्व एक्झाम्स पण खूप चांगल्या प्रकारे देऊ शकतात. सो नेव्हर मिस आउट ऑन द अदर एक्झामिनेशन विच कीप ऑन कमिंग. ते पण तुम्ही सोबत द्यायला पाहिजे ॲज पर मी. बाकी सर्वांचे इंडिव्हिज्युअल व्ह्यू पॉईंट असते, काही कोणाचं व्ह्यू पॉईंट असते की मला फक्त यूपीएससी एमपीएससी वरतीच फोकस करायचे, बाकी काही नको. सो दॅट इज ऑल्सो फाईन. बट आफ्टर अन एज पॉईंट, तुम्ही सर्वांचे एज होत चालते, घराचं प्रेशर सुरू असते की तू काहीतरी जॉब जॉईन कर, तू कुठेतरी सेटल व्हा, तर त्याच्यासाठी यू कॅन ऑलवेज हॅव एन प्लॅन बी. यूपीएससी एमपीएससीच्या मोस्ट इम्पॉर्टंट बिफोर प्रिपरेशन द बिगेस्ट मिस्टेक विच आय डिड विच यू शुड नॉट डू इज गोईंग थ्रू द सिलेबस. आज मी सिलेबसचे एक एक कॉपी आणलेले आहेत. वी विल शो यू अँड शेअर इट, बट यू कॅन गेट इट ऑन इंटरनेट. दॅट्स वाय मी प्रिंटआउट करून कोणाला दिलं नाही, इट्स अन वेस्टेज ऑफ पेपर. प्रत्येक माणसाने जे यूपीएससी एमपीएससीचे प्रिपरेशन करत आहे त्यांच्या सर्वप्रथम कामास आज असणार की यूपीएससी एमपीएससीचे सिलेबस डाउनलोड करणं, त्याच्या क्वालिफिकेशन्स वाचणं आणि त्या अनुषंगाने तुमचं प्रिपरेशन पूर्ण फोकस्ड असायला पाहिजे. यू शुड नॉट गो बियॉन्ड द सिलेबस. एकदा तुम्हाला सिलेबस पार्ट झालं की त्यानंतर कुठला पण पुस्तक वाचताना, कुठला पण सोर्सेस वाचताना तुम्हाला क्लिअर असेल की हे मला अभ्यास करायचे किंवा नाही. अदरवाईज काय होते, यूपीएससी एमपीएससी सिलेबस एनिवेज खूप वास्ट आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी, सोशल सायन्स, इकॉनॉमिक्स, यू नेम इट, इट्स इन द सिलेबस. पण ते करता करता काय होते की आम्ही थोडा जास्तच अभ्यास करत जातो. माझे यूपीएससी प्रिपरेशनमध्ये असं भरपूर फ्रेंड्स आहेत, दोज आर एक्स्ट्रीमली नॉलेजेबल, इतकी अभ्यासू, इतकी चांगलं त्यांचं नॉलेज होता, पण त्यांचा प्रॉब्लेम एकच होता, खूप अभ्यास करायचे. तर यू हॅव टू बी स्मार्ट ऑल्सो. खूपच जास्त अभ्यास पण नाही करायचे. आणि त्याचं म्हणून मी वारंवार सांगते, आम्हाला प्रिपरेशन टाइमला सांगण्यात आलं होतं की सिलेबस प्रिंटआउट करा आणि डोळ्यासमोर चिपकून घ्या. जीएस पेपर 1, जीएस पेपर 2, पेपर 3, पेपर 4 ऑप्शनल, बस तेवढं तुमच्या डोळ्यासमोर एनी टाइम असायला पाहिजे. आणि यू शुड बी फोकस्ड ऑन इच ऑफ दॅट. प्रत्येक जणांना वाटते की देर आर लॉट ऑफ मिथ्स, दिल्ली जायचेच लागते प्रिपरेशन यूपीएससी क्रॅक करायला, इंग्लिश इज अ मॅन्डेटरी लँग्वेज विच वी शुड हॅव. भरपूर मुलं, वन ऑफ माय व्हेरी गुड फ्रेंड क्रॅक द एक्झाम इन हिंदी. त्यांनी हिंदीमध्ये मेन्स पण लिहिला आणि हिंदीमध्ये इंटरव्ह्यू पण दिलं. तुम्हाला जरी इंग्लिशमध्ये लिहायला कम्फर्टेबल आहे, देन यू कॅन राईट इन मेन्स इन इंग्लिश. पण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जरी वाटते की तुमचं स्पोकन इंग्लिश इतकी चांगली नाही आहे, यू वॉन्ट टू डू इट इन मराठी, यू हॅव द ऑप्शन. तुमच्या मदर टंगमध्ये तुम्ही तुमचं मेन्स आणि इंटरव्ह्यू देऊ शकतात. देर इज अन इंटरप्रिटर जे जिथे असते. तुम्ही इंटरव्ह्यू देताना जरी तुम्ही तुमच्या मदर टंगला दिलं तरी इंटरप्रिटर तुम्हाला मदत करेल ते बोर्डपर्यंत कन्वर्ट करून मतलब सांगायला. सो दॅट इज ऑल्सो अन ऑप्शन. सो लँग्वेज इज नॉट अ बॅरियर. बॅरियर कधी असते की तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये मे बी रिसोर्सेस इतकी भेटणार नाही जितकी रिसोर्सेस तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीला भेटणार. सो रिसोर्सेसच्या थोडासा कमतरता असते. बट इफ यू आर कम्फर्टेबल इन रिडिंग इंग्लिश देन इट्स फाईन. सी इंग्लिश जरी तुमचं बॅकग्राऊंड असेल तर इट इज अन ॲडव्हान्टेज. दॅट यू ऑल अग्री, इट इज अन ॲडव्हान्टेज टू सर्टन एक्सटेंड की खूप सगळ्या गोष्टी इंग्लिशला असते. बट इट विल नॉट मतलब इफ यू हॅव अ कमांड ऑफ युअर ओन लँग्वेज तर तुम्ही तुमचं नेटिव्ह लँग्वेजमध्ये पण एक्झाम देऊ शकता. सो दॅट इज ऑल्सो हेल्पफुल थिंग. सो मेनी ऑफ यू मस्ट बी अवेअर, पण ज्यांना माहिती नाही आहे, 3 स्टेजेसचे एक्झाम असते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स इज युजली ऑफ 2 पेपर्स, 250-250 मार्क्स. पेपर 2 इज क्वालिफाईंग, त्यामध्ये तुम्हाला मिनिमम 33% आहेत की चेंज झालं आता 33%. सो इट्स बीन 7 इयर्स आय गेव द एक्झाम, तर थोडा गॅप झालेला आहे. बट द बेसिक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी हॅज रिमेन द सेम. आणि मेन्समध्ये देर आर 4 पेपर्स अँड ऑप्शनल पेपर्स आणि एसे पेपर. सो दॅट इज हाऊ द मेन्स एक्झाम इज देअर. आणि इंटरव्ह्यू इज अगेन ऑफ 250 मार्क्स. कोर सब्जेक्ट्स जे आहेत यूपीएससी एमपीएससीमध्ये, दीज आर द सर्टन 8 सब्जेक्ट्स विच इज द कोर ऑफ द होल यूपीएससी सिलेबस. अँड ॲक्च्युली आय फील की हे पूर्ण सर्व काही एन्कम्पास करतात. मोस्ट इम्पॉर्टंट अँड आय फील सो इट इज सो स्ट्रेंज की ह्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक जास्त काय वाचावं लागते, फर्स्ट एनसीईआरटी. सो यू स्टार्ट विथ एनसीईआरटी.

सीएससीचे क्लास कोणी कोणी क्लास 6 मधून सुरू करतात, कोणी क्लास 8 मधून. बट आय टेल यू, हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स हे तिन्ही सब्जेक्ट एनसीईआरटीचे खूपच इम्पॉर्टंट आहेत. ज्यांना जे आता बॅचलर्सचे स्टडी वगैरे करत आहेत ते हळूहळू विसरून जातात की काय होतं त्यामध्ये. सो गोईंग बॅक टू द बेसिक्स, आणि क्वेश्चन्स त्या बेसिक्समधूनच येतात. इफ यू सिट अँड क्रॉस चेक, तुम्हाला ते बेसिक क्वेश्चन्स, इवन द बेसिक अंडरस्टँडिंग कम्स फ्रॉम दॅट. सो एनसीईआरटी कधी मिस नाही करायला पाहिजे. सी, एव्हरी वन हॅज अ व्हेरी डिफरंट वे ऑफ प्रिपरेशन. मी आज तुमच्या समोर जे ठेवणार हे माझा वे ऑफ प्रिपरेशन असणार. तुम्हाला पटते नाही पटते दॅट इज युअर कॉल. दॅट इज ॲब्सोल्युटली नॉट मॅन्डेटरी की संजिता महापात्रेनी असं प्रिपेअर करून रँक 10 मिळालं म्हणून मी तसंच प्रिपरेशन करेल तर माझा तेवढा रँक येईल, असं नाही आहे. वेन कलेक्टर सर, मेनक सर कम्स ऑर विशाल कम्स, दे विल हॅव देअर ओन वे. त्यांचं स्ट्रॅटेजी वेगळं असणार. तर यू कॅन लिसन टू ऑल स्ट्रॅटेजीज अँड देन डिसाईड की मला काय पटते, मला कुठला फॉलो केले की इट विल बी हेल्पफुल. सो माय स्ट्रॅटेजी वॉज फोकसिंग ऑन क्लास 6 टू क्लास 12 एनसीईआरटी ऑफ हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स. मी क्लास 9, 10, 11, 12 केला होता. 11, 12 मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स वॉज वंडरफुल एनसीईआरटीला. ज्यांना इकॉनॉमिक्सचे बॅकग्राऊंड नाही आहेत, मला इकॉनॉमिक्स जास्त पटत नव्हता, आय हॅड व्हेरी बॅड इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड. पण त्यानंतर वेन आय वेंट थ्रू एनसीईआरटी बेसिक्स खूप जास्त क्लिअर झालं. आणि इकॉनॉमिक्स हॅज अ ह्यूज रोल इन जीएस पेपर 3 यूपीएससीमध्ये. तर त्या अनुषंगाने इट वॉज व्हेरी हेल्पफुल. बेसिक काय काय गोष्टी ज्या सर्वांनी करायला पाहिजे बिफोर स्टार्ट ऑफ प्रिपरेशन, हू आर जस्ट एंटरिंग इन टू द प्रिपरेशन फेज. रीडिंग न्यूजपेपर इज अनिवार्य. मला वाटते की देर इज नो सेकंड थिंग टू न्यूज पेपर बिकॉज इट डेव्हलप्स अ हॅबिट. जेव्हा आपण, मी वेन आय वॉज 20 इयर्स ओल्ड, जेव्हा मला कोणी सांगत होतं की न्यूज पेपर तर वाचायलाच पाहिजे, मला वाटते काय फालतूगिरी आहे, कोण वाचणार आता 3 तास बसून न्यूज पेपर. बट वेन आय वेंट थ्रू माय प्रिपरेशन त्यानंतर मला हळूहळू कळालं की न्यूज पेपर वाचायला, त्यांचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे न्यूज पेपरचे, हे तुम्हाला तुमच्या करंट अफेअर्समध्ये खूप मदत करते. यू हॅव टू अंडरस्टँड की यूपीएससीचा जेव्हा तुम्ही सिलेबस किंवा त्यांचे नोटिफिकेशन वाचणार, त्यामध्ये त्यांनी खूप स्पष्ट लिहिले आहेत की व्हॉट इज द कोर आयडिया ऑफ यूपीएससी. ते तुमचं काय टेस्ट करायचं त्यांची इच्छा आहेत, तुमची नॉलेज टेस्ट करायची त्यांची इच्छा नाही आहेत. दे वॉन्ट टू अंडरस्टँड द रॅशनल थिंकिंग बिहाइंड एव्हरीथिंग. तुम्हाला काय वाटते, यूएस इराण वॉर इज ऑन गोईंग, वॉट डू यू थिंक, वॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह, वॉट डू यू थिंक कॅन बी डन टू मेक इट यू टू रिझॉल्व्ह इट. सो वॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह ऑन इट, अँड दिस विल नॉट कम बाय रिडिंग बुक्स. जेव्हा तुम्ही एडिटोरियल्स वाचणार, भरपूर लोकांचं मॅगझिन्स वाचणार, त्यामधून तुम्हाला हळूहळू एक आयडिया येईल. न्यूजपेपर वाचताना पण हळूहळू तुम्हाला कळेल की पूर्ण 12 पेज 16 पेज नाही वाचायचे, त्यामधून किमान 6 पेज तुमच्या कामाचे आहेत, बाकी सर्व स्किप करायला पाहिजे. फ्रंट पेज इज ऑल अबाउट द करंट टीआरपी ग्रॅबिंग हेडलाईन्स, जे तुमच्या कामाचं काही नाही आहेत. सेकंड पेज इज युजली पॉलिटिकल. आय एम टॉकिंग अबाउट हिंदू, मी हिंदूच वाचत होते तो आय एम टॉकिंग अबाउट हिंदू. आणि देन कम्स पॉलिटिकल पेज, इंटरनॅशनल रिलेशन पेज, दॅट इज इम्पॉर्टंट. एडिटोरियल, दॅट इज इम्पॉर्टंट. इंडियन एक्सप्रेसमध्ये एक एक्सप्लेन्ड पेज येते, दॅट इज अ व्हेरी गुड आर्टिकल. तुम्ही त्याला पूर्ण न्यूजपेपर जरी नाही खरेदी करायचे, यू कॅन डाउनलोड एक्सप्लेन्ड पेज, ते वाचताना पण तुम्हाला मदत होईल. हुएव्हर इज स्टार्टिंग द प्रिपरेशन नाव, तुम्हाला एक लक्षात येणार की भरपूर एडिटोरियल तुम्हाला कळे ना. जसं यूएस इराण, जरी समवन इज बिंग एक्सपोज टू द वॉर नाव, तर तुम्हाला वाटणार की वाय दिस सिनॅरिओ. तेव्हा देर आर लॉट ऑफ यूट्यूब चॅनल्स जे मी फॉलो करत होते, लाईक ओनली आय एस, इन्साइट्स ऑन इंडिया, स्टडी, एक्झाम्स मेड सिम्पल. आजकाल यूट्यूबमध्ये असं भरपूर चॅनल्स आलेले आहेत. ते चॅनल काय करायचे, एडिटोरियलला अर्धा तासाला एक्सप्लेन करायचे, ते त्याच्या बॅकग्राऊंड सांगायचे, सध्याचं स्थिती सांगायचे आणि वे फॉरवर्ड सांगायचे. सो हू ऑल आर नॉट एबल टू अंडरस्टँड एडिटोरियलमध्ये नेमकी ते काय सांगत आहेत, त्याचं महत्त्व काय आहेत, यू कॅन गो बॅक टू सच यूट्यूब चॅनल्स. चांगले यूट्यूब चॅनल्स आहेत, तर ह्या यूट्यूब चॅनल्समध्ये जाऊन तुम्ही एडिटोरियलचे एक अर्धा तासाचे व्हिडिओ बघू शकतात, खाता खाता, वॉकिंग, डुईंग एनिथिंग. सो आय यूज टू डू दॅट, आणि त्या अनुषंगाने तुम्हाला मदत होईल. बट न्यूजपेपर इज इम्पॉर्टंट. करंट अफेअर्स, करंट अफेअर्स जेवढे आपण सिलेबस वाचले ना, ते त्याचं तुमचं काय म्हणतात, थिओरिटिकल बॅक ग्राउंड लेवल नॉलेज झालं. त्यानंतर जेव्हा सोशल अँगल असतील, सो नाव डाउरी डेथ्स इज

0: very predominant. We are in 76-77 year of our independence. So many years of sati pratha practice has been banned. Why till today dowry practice is ongoing? What is the reason behind it? This is what UPSC wants to understand from you. Why do you think that why dowry is still I don't want any answers. मी तुम्हाला UPSC चे perspective सांगते. GS paper 1 मध्ये जे social causes चे जे syllabus आहेत. This is what UPSC expects. कि what is your perspective? Why this has continued? And what do you think can be done to reduce this in the society? है ना? So that is how UPSC will test your knowledge, and that is why you should be very well aware of the current affairs. आमच्या वेळात I remember in 2018 paper Me Too movement was very prevalent then. So a very good question had come on Me Too movement, and that too in my sociology optional paper. माझ्या optional paper मध्ये Me Too movement कशासाठी सुरू झाला, why is it so relevant, and what can be done in future. So that was a question in sociology optional paper. So current affairs is linked in each and every paper. And GS paper 3 मध्ये तरी स्पेसिफिकली जे इंटरनॅशनल पॉलिटिक्स बायलॅटरल रिलेशन्स इकॉनॉमिक्स त्यामध्ये इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ॲनालिटिकल थिंकिंग अँड डिसिशन मेकिंग मी तुम्हाला सांगितलेले आहेत. एव्हरी पेपरला दे वॉन्ट टू चेक युअर ॲनालिटिकल थिंकिंग. तुमचे व्ह्यू पॉईंट कसं आहेत. दे डोंट वॉन्ट एक्स्ट्रीमिस्ट. यू हॅव टू अंडरस्टँड गव्हर्नमेंट नेवर वॉन्ट्स एक्स्ट्रीमिस्ट, अँड दे डू नॉट वॉन्ट स्पेशलिस्ट. वी ऑल आर जनरलिस्ट अँड वी टेक प्राऊड इन दॅट. बिकॉज आपण जेव्हा गव्हर्नन्समध्ये कामं करतो ॲज अ म्युन्सिपल कमिशनर, वी लुक आफ्टर द स्ट्रीट लाईटिंग, वी लुक आफ्टर द रोड्स, वी लुक आफ्टर द ड्रेनेज, आय लुक आफ्टर सोलर पॉवर प्लांट, आय लुक आफ्टर हाऊ पोल्युटेड कृष्णा रिव्हर इज अँड वॉटर आर ऑल द वेज वी कॅन गेट इट डन. सो देर इज तुम्ही GS पेपर 1-4 मध्ये जेवढे अभ्यास केले होते ना, ऑल द थिंग्स विल बी पुट टू वर्क इन दिस. सो तुमच्याकडून त्यांची अपेक्षा हे नाही आहे की तुम्हाला मास्टर्स लेवल माहिती असायला पाहिजे इन एनी ऑफ द सब्जेक्ट. तुम्ही वाचणार तिथे ते लिहिणार असणार 10th to +2 पर्यंतच्या बेसिक नॉलेज इज एक्सपेक्टेड फ्रॉम ऑल स्टुडंट्स. सो यू डोंट हॅव टू बी अ टॉपर थ्रू आउट युअर लाईफ की पूर्ण आयुष्यभरात 90% एव्हरेज तुम्ही UPSC क्रॅक करू शकतात. दॅट इज ॲब्सोल्युटली अ मिथ. दे वॉन्ट बेसिक नॉलेज. 10वी 12वी पर्यंत तुमच्या सायन्समध्ये असो इकॉनॉमिक्समध्ये होतो बेसिक नॉलेज असायला पाहिजे, आणि करंट अफेअर्सला तुम्ही याच्यासोबत लिंक करता आला पाहिजे. ॲनालिटिकल रिझनिंग, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट.
1: तर फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युवा बिट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं MPSC UPSC स्पर्धा परीक्षांविषयी माननीय आयुक्त संजिता महापात्र मॅडम यांचे मार्गदर्शन. निर्मिती सहाय्य शांभवी बांदिवडेकर. सादरकर्त्या तेजा दुर्वे. हा कार्यक्रम बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित होता. तर जरूर ऐका या कार्यक्रमाचा पुढचा भाग येत्या सोमवारी. आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी तुमचा निरोप घेते. बाय बाय.
2: युवा बिट्स कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
4: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
3: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
4: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
3: क्रीडांगण. जरूर ऐका
4: प्रत्येक बुधवारी
3: सकाळी 9:10
4: आणि याचं पुनःप्रसारण
3: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली.

पहिल्यापासून चांगली।

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या।

0: ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा।
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: श्रोते, सकाळी 10:10 संस्कृत वाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात पतंजली योगसूत्रे आणि अष्टांग योग याविषयी डॉक्टर प्राची कुलकर्णी यांनी केलेलं मार्गदर्शन. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे 10 वाजता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात मधुसूदन कारेलकर यांची गीतरचना आपण ऐकली. एम दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं अपराध या चित्रपटातील. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया नाव मोठं रक्षण खोटं या चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग आणि अनुराधा परवार यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

उत्तरा केळकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांची आवाजात मुरलीधर गोणे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होते ऋषिराज यांचे आणि चित्रपट आली लहर केला कहर. श्रोतेहो या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:10 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम संस्कृतवाणी.

0: आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार। श्रोते हो, 21 जून हा दिवस सर्वत्रच आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानिमित्तानं आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात जाणून घेऊया पतंजल योग सूत्रे आणि अष्टांग योग याविषयी डॉक्टर प्राची कुलकर्णी यांनी केलेलं मार्गदर्शन।
1: अष्टांग योग काय आहे? तर सर्वाधिक प्रचलित असणारी ती योगाची एक शाखा आहे। अष्टांग योग सर्व योगांचे सार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी आपण अष्टांग योगाचा कसा उपयोग करू शकतो ते आपण आज जाणून घेणार आहोत। अष्टांग योग याच्या नावावरूनच त्याचे स्वरूप स्पष्ट होते की ज्यामध्ये 8 अंगे आहेत तो योग म्हणजे अष्टांग योग। अष्टांग योगचे प्रणेता आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी योगसूत्र या ग्रंथाची रचना केली। वैदिक योग परंपरेतील योगसूत्र हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। महर्षी पतंजली हेच अशी व्यक्ती होते ज्यांनी योगास व्यवस्थित स्वरूप देऊन ग्रंथ स्वरूपात सूत्र रूपाने संकलित केले। सूत्र म्हणजे अल्पाक्षरम असंदिग्धम, ज्यात अल्प अक्षरे म्हणजे अगदीच कमीत कमी शब्दामध्ये कोणताही संशय किंवा संदिग्धता न ठेवता विषय मांडलेला असतो त्याला सूत्र म्हणतात। पतंजली महर्षींनी सूत्र रूपात योग संबंधित मोठमोठे दार्शनिक विचार अतिशय सरळ प्रामाणिक आणि सुव्यवस्थित पद्धतीने प्रस्तुत केले। योगसूत्र हा पहिला ग्रंथ आहे ज्यामध्ये सर्व योग परंपरांना, सर्व योग तत्वांना, सर्व योग मार्गांना, शाखांना एकत्रित करून नदीचे स्वरूप दिले आहे। या ग्रंथातील विषयास 4 अध्यायांमध्ये मांडले आहे ज्यांना पाद असे म्हणतात। या योगसूत्र ग्रंथात समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद असे 4 पाद आहेत। समाधीपाद मध्ये महर्षी पतंजली आपले जे श्रेष्ठ लक्ष उद्दिष्ट आहे समाधी त्याचे निरूपण करतात। तसेच योग

ची व्याख्या करतात की योगश चित्तवृत्ती निरोध। योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध। योग मार्गाचे पालन केल्यानंतर शरीरात कशा प्रकारचे परिवर्तन येते, समाधी अवस्था प्राप्त करणे हे योग मार्गाचे अंतिम ध्येय असते। समाधी साध्य करण्यासाठी ज्या साधनांचा प्रयोग केला जातो ते साधनपाद या भागात त्यांनी स्पष्ट केले आहे। अष्टांग योग साधनपाद आणि विभूतीपाद यामध्ये वर्णन केलेलं आहे। साधनपाद मध्ये 29व्या सूत्रात महर्षी पतंजलींनी योगाची 8 अंगे सांगितली आहेत। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यारणा ध्यान समाधयो अष्टावंगानी, म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही अष्टांग योगाची 8 अंगे आहेत। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार यांना बहिरंग साधन किंवा बहिरंग योग म्हटले जाते, तर धारणा ध्यान समाधी या तिन्हीस अंतरंग साधन अथवा अंतरंग योग म्हटले जाते। बहिरंग साधनचा अर्थ त्या योगाभ्यासाशी आहे ज्याचे लक्ष शरीर समाज तसेच अन्य विषयांसंदर्भात असते, वस्तुनिष्ठ असते। तर अंतरंग साधनांचे लक्ष आत्मचिंतन असते, आत्मनिष्ठ असते। आता योगाच्या अष्टांगांची आपण माहिती करून घेऊया। अष्टांगापैकी यम ही योगची पहिली पायरी आहे। याचे पालन केल्याशिवाय योग साधना शक्यच नाही। यम उपरते यम बंधने या धातूपासून या शब्दाची व्युत्पत्ती झालेली आहे। उपरमचा अर्थ अभाव आणि बंधनचा अर्थ नियम व्रत शिस्त नियंत्रण यामध्ये बांधले जाणे। आचार्य पतंजलींनी अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्या परिग्रहा यमाहा, म्हणजे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम सांगितले आहेत। अहिंसा हा सर्वप्रथम सांगितलेला अत्यंत महत्वपूर्ण यमप्रकार आहे। मनसा वाचा कर्मणा यापैकी कोणत्याही प्रकारे हिंसा न करणे आवश्यक आहे। दुसरा यमप्रकार आहे सत्य यथार्थ वचन, जे जसे आहे आपण पाहिले असेल ऐकले असेल अनुभवले असेल ते तसेच्या तसे मांडणे स्पष्ट करणे याला सत्य म्हणतात। तिसरा यम आहे अस्तेय म्हणजे चोरी न करणे। कोणाच्याही मालकीची कोणतीही वस्तू त्या मालकाच्या परवानगी विना न घेणे हे अस्तेय म्हणजे चोरी न करणे होय। चौथा यम आहे ब्रह्मचर्य। ब्रह्म अधिक चर्या अशा संधीतून ब्रह्मचर्य हा शब्द बनला आहे। ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रिय निग्रह होय। ब्रह्ममध्ये रमण आचरण करणे, परमात्म्याच्या समीप राहणे, वीर्य रक्षण करणे, कामुकतेपासून दूर राहणे, वाईट संगतीपासून दूर राहणे, वासनांपासून दूर राहणे हे ब्रह्मचर्य होय। यानंतर 5वा यम आहे अपरिग्रह। परिग्रह म्हणजे जमा करणे। अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह किंवा संचय न करणे, अनावश्यक विचारांचा संग्रह न करणे हेही अपरिग्रहच होय। अशा प्रकारे अष्टांग योग पैकी यम या पहिल्या अंगाचा आपण विचार केला। हे मनुष्याला शुद्धी व्यवहार निर्मलत्व प्रदान करणारे यम आहेत। यमाद्वारे चित्ताचे नियंत्रण केले जाते, त्यावर ताबा मिळवला जातो। महर्षी पतंजली म्हणतात, जाती देश काल समयानवविच्छनाहा सार्वभौमाहा महाव्रतम। अर्थात जेव्हा यमपालन जाती देश काल आणि समय या सीमा रहित सार्वभौम होते तेव्हा ते महाव्रत होते। यानंतर अष्टांगांपैकी दुसरे महत्वाचे अंग म्हणजे नियम। नियमित अनुष्ठानाने मनास शिस्त लावली जाते। नियम वैयक्तिक जीवनात सुधारणेसाठी आहेत। नियमचा अर्थ नियमन करणे, नियंत्रण करणे, शिस्त लावणे असा होतो। आपल्यातील ऊर्जा एखाद्या निश्चित ठिकाणी लावून मनाचे सैरभैर होणे, चंचल होणे रोखले जाते हाच नियम होय। ज्याच्या पालनाने योग साधक आपल्या ऊर्जेचे विखुरणे रोखत तिला विशिष्ट दिशा देतो। शौच संतोष तपस्वाध्यायेश्वर प्राणिधानानी नियमाहा, म्हणजेच शौच संतोष
तप

स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ही पाच नियमाची अंगे आहेत. शौच म्हणजे काय? सामान्य अर्थ शुद्धीकरण, जे शारीरिक, मानसिक आणि अंतःकरणाचे शुद्धीकरण असते. या तिन्हीचे शुद्धीकरण होते तेव्हा प्राप्त होणारे पावित्र्य, पावनता कधीही नष्ट होत नाही. यानंतर दुसरा नियम प्रकार आहे संतोष. आपल्या कर्तव्याचे योग्य पालन करत त्याच्या परिणाम स्वरूप जे प्राप्त होते, तसेच प्रारब्ध स्वरूपात जे प्राप्त होते, त्यामध्ये समाधानी असणे, कोणत्याही परिस्थितीत अस्वस्थता न येता समाधानात राहता येणे संतोष आहे. संतोष हा मानसिक गुण आहे ज्यामुळे सौख्य, शांती मिळते. संतोषामुळे अनुत्तम सुखलाभ होतो, म्हणजे ज्यापेक्षा श्रेष्ठ अन्य कोणतेही सुख नाही अशा सर्वश्रेष्ठ सुखाचा लाभ संतोष किंवा समाधानाने होतो, असे महर्षी पतंजली म्हणतात. यानंतर तिसरा नियम आहे तप. तपाचा शाब्दिक अर्थ आहे प्रज्वलित करणे, जाळणे, चमकवणे, कष्ट सोसणे, उष्णतेने भाजणे किंवा जळणे. याप्रमाणे पाहिले तर तप म्हणजे जीवनात निश्चित ध्येय प्राप्त करण्यासाठी कोणत्याही स्थितीत न थकता प्रयत्न करणे होय. यामध्ये पवित्रता, आत्मसंयम आणि कठीण तपस्या यांचा समावेश होतो. तप म्हणजे योगसाधनेत स्वतःला झोकून देत शरीर, प्राण, इंद्रिये आणि मनास योग्य पद्धतीने आणि अभ्यासाने वशीकृत केले जाणे. भाष्यकार महर्षी व्यास म्हणतात तपोद्वंद्व सहनम, असे म्हणतात सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय या प्रकारची द्वंद्वे अविचल राहून आत्मसंयम ढळू न देता सहन करणे म्हणजे तप होय. यानंतर नियमाचे चौथे अंग आहे स्वाध्याय. स्वतः आपल्या जीवनाचे समीक्षात्मक अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय होय. स्व म्हणजे स्वयं, अध्याय म्हणजे अध्ययनाचे शिक्षण. व्यक्तीमध्ये जे उत्तम आहे त्यास प्रकट करणे शिक्षण होय. त्यामुळे स्वाध्याय म्हणजे आत्मअध्ययन आहे. त्यामुळे ज्ञानविज्ञानाची म्हणजेच विशेष ज्ञानाची प्राप्ती होते आणि या संसारात ज्ञानासम पवित्र काहीच नाही. त्यामुळे आत्मोन्नतीसाठी योगसाधनेत स्वाध्यायाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पाचवा नियम आहे ईश्वर प्रणिधान. प्रणिधान म्हणजे धारण करणे, स्थापित करणे. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वरास हृदयात धारण करणे, स्थापन करणे. ईश्वर किंवा परमगुरुस सर्व कर्मे अर्पण करणे. ईश्वराला शरण जाऊन निष्काम भावाने फळाची इच्छा न करता साधना करणारास शीघ्रतेने समाधी अवस्थेचा लाभ होतो. त्यामुळे यम नियमांमध्ये ईश्वर प्रणिधानास सर्वाधिक महत्त्व आहे. योग अष्टांगांपैकी आता तिसरे अंग पाहू, आसन. स्थिर सुखम आसनम असे महर्षी पतंजलींनी आसनाविषयी म्हटले आहे. स्थिर, निश्चल, हालचाल न करता सुखपूर्वक बसणे याला आसन म्हटले आहे. योग साधनेमध्ये चित्तवृत्तींचा निरोध आवश्यक आहे. या वृत्ती मनाच्या माध्यमातून कार्य करतात. ज्याच्या वृत्ती जितक्या अधिक चंचल असतील तितके त्याचे मनही चंचल असते. मनाच्या चंचलतेमुळेच विचार सुरू होतात आणि या विचारांचा प्रभाव शरीर तसेच इंद्रियांवर पडतो. त्यामुळे त्यांचीही नकळत हालचाल होत राहते. बसल्या जागी पाय हलवणे, हाताने खुणा करणे, डोळ्याच्या बाहुल्यांची सतत हालचाल होत राहणे, तोंडाने काहीतरी पुटपुटणे, ओठ हलणे अशा प्रकारच्या लक्षणांवरून समजते की त्या व्यक्तीच्या मनात विचार सुरू आहेत. हे विचार थांबवण्याचा उपाय सर्वात आधी शरीर स्थिर करणे हा आहे. योग साधनेत सुखासन, सिद्धासन आणि पद्मासन ही सामान्यपणे तीन आसने श्रेष्ठ मानली जातात. ज्याला जे सोयीचे असेल त्याने त्या आसनाचा अभ्यास करावा. शारीरिक स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरणारी अनेक आसने हठयोगात दिलेली आहेत, जसे की वृक्षासन, शीर्षासन, धनुरासन इत्यादी, ज्यामुळे स्नायू आणि सांधे यांना ताण व दाब देत शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अनेक फायदे मिळवले जाऊ शकतात. आसन सिद्ध करण्यासाठी जबरदस्तीने साधकाने शरीर स्थिर करण्याचा प्रयत्न सोडून देत शरीरास शिथिल होऊ द्यावे, सैल सोडावे, तसेच विचार शांत

करण्यासाठी आपले सारे लक्ष अनंत शक्तीकडे म्हणजेच परमात्म्यामध्ये लावावे. आसन सिद्धीने काय फायदे होतात? तर महर्षी पतंजली म्हणतात, ततो द्वंद्वानभिघातः. आसन सिद्धीमुळे सुखदुःख, तहान भूक, शीत उष्ण इत्यादी द्वंद्वांचा आघात होत नाही. आसन सिद्धीनंतर चौथे अंग आहे प्राणायाम. तस्मिन सती श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेद प्राणायाम. आसन सिद्धी झाल्यानंतर श्वास प्रश्वासाची गती थांबणे प्राणायाम आहे. श्वास प्रश्वासाच्या गतीला नियंत्रित करण्यासाठी पूरक, कुंभक तसेच रेचक या क्रिया केल्या जातात, त्यास प्राणायाम म्हणतात. प्राणायामामध्ये प्राण अधिक आयाम सा संधी आहे. प्राण हा शब्द प्र उपसर्ग लागून अन धातूपासून बनला आहे, जो धातू जीवन किंवा शक्तिवाचक आहे. त्यामुळे प्राण याचा अर्थ चेतना शक्ती असा होतो. तर आयाम म्हणजे नियमन करणे, नियंत्रित करणे. या प्रकारे बाह्य श्वासाच्या नियमनाद्वारे, नियंत्रणाद्वारे प्राणास वश करण्याची किंवा प्राणावर ताबा मिळवण्याची जी प्रक्रिया, तिला प्राणायाम म्हणतात. प्राणाचा विस्तार करणे असाही प्राणायामाचा अर्थ होतो. महर्षी पतंजलींनी प्राणायामाचे मुख्यतः तीन प्रकार सांगितले आहेत, बाह्यवृत्ती, आभ्यंतरवृत्ती आणि स्तंभवृत्ती. बाह्यवृत्ती प्राणायामाला रेचक, आभ्यंतरवृत्ती प्राणायामाला पूरक, तर स्तंभवृत्ती प्राणायामाला कुंभक असेही म्हटले जाते. प्राणायामाच्या या तीन प्रकारांपेक्षा या व्यतिरिक्त चौथा प्रकार सांगितलेला आहे, बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ असे पातंजल योगसूत्रात म्हटले आहे. म्हणजे बाह्य आणि अभ्यंतर विषयांना फेकून देणारा चौथा प्राणायाम आहे. या चौथ्या प्रकारच्या प्राणायामात साधक बाह्य तसेच अभ्यंतर विषयांच्या चिंतनाचा पूर्णपणे त्याग करतो. म्हणजे श्वास बाहेर चालला आहे, आत येत आहे की थांबला आहे याचा विचारच सोडून त्याचे ध्यान केवळ इष्टचिंतनात लागलेले असते. त्यावेळी श्वासाची गती कोणत्याही प्रयत्नाशिवाय आपोआपच थांबली जाते. अशा प्रकारे हा स्वाभाविकपणे घडणारा प्राणायाम आहे. प्राणायामाच्या अभ्यासाने ज्ञानरूपी प्रकाशाला झाकोळून टाकणारे अज्ञानाचे आवरण क्षीण होते. हे प्राणायाम सिद्धीचे फळ आहे. त्या अज्ञानाच्या परिणामस्वरूप होणारे भ्रम दूर होऊन आत्म्याच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान यामुळे होते. प्राणायामाने पचनशक्ती, वीर्यशक्ती, स्मरणशक्ती वाढते. मन शरीर बंधनातून मुक्त होते. बुद्धी प्रखर होते. विवेक ज्ञानाने आत्मा प्रकाशित होतो. धारणेची योग्यता येते. यानंतर अष्टांग योगातील पाचवे अंग प्रत्याहार याविषयी आपण माहिती घेऊ. स्वविषयासंप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकार इव इंद्रियाणां प्रत्याहार. जेव्हा इंद्रियांचा शब्दादी स्वविषयांशी संबंध राहत नाही तेव्हा त्यांचे चित्ताच्या स्वरूपात तदाकार होणे म्हणजे प्रत्याहार आहे. यात इंद्रियांचे विषयांकडे पळणे बंद होते. कासव जसे भीती वाटल्यावर आपले बाह्यांग आत लपवते त्याप्रकारे हे विचार संकुचित होऊन आपल्या मनात विलीन होतात. थोडक्यात नॉन अटॅचमेंट म्हणजे प्रत्याहार. सांसारिक विषयांच्या आकर्षणात सुख मानणाऱ्या मनाची त्याविषयीची आसक्ती कमी होते. प्रत्याहाराने इंद्रिय जय प्राप्त होतो. अशा प्रकारे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही पाच बहिरंग साधना सिद्ध झाल्यानंतर धारणा, ध्यान, समाधी ही अंतरंग साधना सुरू होते. तर अष्टांग योगापैकी सहावे अंग आहे धारणा. पातंजल योगसूत्रामध्ये देशबंधश्चित्तस्य धारणा असे धारणेविषयी म्हटले आहे. चित्ताचे कोणत्या तरी एका स्थानी थांबणे, स्थिर होणे म्हणजे धारणा होय. उदाहरणार्थ नासिकाग्र, नाभी, हृदय, भ्रुकुटीमध्य इत्यादी शरीर भागावर अथवा बाह्यसृष्टीतील सूर्य, चंद्र, ध्रुव अशा एखाद्या ठिकाणी चित्त स्थिर होणे. धारणेने मनाची शुद्धी होते तसेच त्याचे भरकटणे बंद होते. अष्टांग योगातील सातवे अंग आहे ध्यान. तत्र प्रत्येक तानता ध्यानम. जेथे चित्त लावले आहे, स्थिर केले आहे त्यातच
वृत्तीची एकसंधता

0: चालणे म्हणजे ध्यान होय. थोडक्यात धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तर ध्यान म्हणजे मेडिटेशन असा फरक सांगता येईल. ध्यानात विचार प्रवाह बंद होतो, धारणेत मनाची शुद्धी होते तर ध्यानात अस्मिता सुधारते, अहंकार नष्ट होतो. यानंतर अष्टांग योगातील शेवटचे अंग समाधी याविषयी पाहू. तदेवार्थमात्र निर्भासम स्वरूप शून्यमिव समाधी. धारणा ध्यान या अवस्थेत चित्त ज्याचे ध्यान करत असते त्याचे स्वरूप शून्य होऊन त्याचा आभास नाहीसा होऊन केवळ ध्येयाचीच प्रतीती होते ती अवस्था म्हणजे समाधी होय. समाधी ही क्रिया नाही तर ती उपलब्धी आहे, ती साधना नाही तर ती घटना आहे जी ध्यान स्थिर झाल्यावर आपोआप घडते. धारणा ध्यान समाधी जेव्हा तिन्ही एकाच विषयामध्ये स्थिर होतात त्यास संयम म्हणतात. मनुष्याच्या ज्ञानशक्तीचा हा परमोच्च विकास आहे. महर्षी पतंजलींनीही योगदर्शनात चित्तवृत्ती निरोधासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. साधकाच्या योग्यतेनुसार पात्रतेनुसार त्यांनी मार्गदर्शन केले आहे. शारीरिक मानसिक आरोग्य सामाजिक स्वास्थ्य यासाठी सर्वांनी या अलौकिक अष्टांग योगाचा अभ्यास करून आपले जीवन समृद्ध करावे.
1: पतंजली योगसूत्रे आणि अष्टांग योग याविषयी डॉक्टर प्राची कुलकर्णी यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. तेव्हा मला वेदवतीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित पूजावर यांना तो निरोप द्या. नमस्कार.

संस्कृत वाणी कार्यक्रम पणिकरात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून श्रोत्यांनो सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत उमंग एनसीआरटी प्रायोजित कार्यक्रम.

0: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार.
1: नागा गोरी गुजरिया से

आँख मिल जाए सजनिया से।

राम कैसा जादूगर।

0: मोहम्मद रफी आणि सहकारी यांच्या आवाजात शकील बदायुनी यांची गीतरचना आपण ऐकली. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं गंगा जमुना या चित्रपटातील.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
0: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेह, आपलं हिंदी चित्रपट संगीत हे अनेक अंगांनी बहरलेलं आणि सजलेलं संगीत आहे. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, त्याचबरोबर लोकसंगीत, लोकवाद्यांचा वापर यामध्ये अनेकदा दिसून येतो. आणि अशी वेगळ्या पाजाची गीतं रसिकांना मनापासून आवडली. जसं आता आपण ऐकलं होतं

मेरा चाया या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात राजा मेहंदी अली खान यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं मदन मोहन यांचं. तुमचा अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली. श्रोते हो, सूर आणि ताल हा संगीताचा मूळ पाया. शास्त्रीय संगीताप्रमाणेच लोकसंगीतामध्येही ताल लय सूर यांचा संगम असतोच. पण त्यामध्ये त्या त्या प्रदेशातील मातीचा

सुगंधही असतो. त्या त्या भागातील शब्द त्या गीतांमध्ये अनेकदा वापरले जातात. ऐकूया असंच एक गीत नया दौर या चित्रपटातील. ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात साहिर लुधियानवी यांची गीतरचना. संगीत आहे ओपिनेयर यांचं.

0: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
0: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
0: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास
1: वर्तमान
0: आणि भविष्यातही.
2: श्रोतो आपण एक आहात गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: शंकर महादेवन, जसपिंदर नरुलाल, सुनिधी चौहान आणि सहकारी यांच्या आवाजात राहत इंदौर यांची गीतरचना आपण ऐकली. शंकर एहसान लॉ यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मिशन काश्मीर या चित्रपटातील.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: श्रोत्यांनो, संगीतकार नौशाद, एस टी बर्मन, शंकर जयकिशन यासारख्या अनेक संगीतकारांनी त्या काळात आपल्या भागातील लोकसंगीताचा वापर चित्रपट संगीतामध्ये केला. ओपी नय्यर यांनी पंजाबी ठेका, पंजाबी ढोलाचा खुबीनं आपल्या चित्रपट संगीतामध्ये वापर केलेला आपण ऐकला. आजच्या काळातही अनेक संगीतकारांनी या लोकसंगीताचा, लोकवाद्यांचा वापर केलेला दिसून येतो. राजस्थानी लोकधून अनेकदा आपल्याला चित्रपटात ऐकायला मिळतात. रुदाली, लेकिन यासारख्या चित्रपटात आपण अशी गीतं ऐकली आहेत. ऐकूया असंच एक गीत पद्मावत या चित्रपटातील.

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

श्रोतहो, या लोकसंगीताच्या लोकगीतांच्या माध्यमातून त्या त्या भागातील संस्कृती, परंपरा, उत्सव तसंच तेथील लोकनृत्य, ठराविक प्रकारे असणारा संगीताचा भाग, त्यांची ठराविक वाद्य याची आपल्याला ओळख होत असते. ऐकूयाच एक गीत देवदास या चित्रपटातील.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली

0: जितेंद्र अभिंकर आणि प्रज्ञा देशपांडे यांच्या आवाजात राहुल देशपांडे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं प्रशांत कुलकर्णी यांचं.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.

अनुराधा पौडवाल यांची वसत मंगेश पाडगावकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

मध्यमवारी 249.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट

0: बस मागे उदे येऊदे येऊदे बस बस बस बस चला मॅडम येतो.
1: थँक यू हा चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलं.
0: आम्ही कोण वरुण आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला.
1: नाही नाही पण भारी आहे सगळं फारच गोड आहे. हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: नाही ते सांगते फार गोड वातावरण आहे हो इथे किती शांती आहे.
0: आली लोकांना शांती नको डीजे लागतो. लग्न लागलं वाजवा डीजे. मॅच जिंकली वाजवा डीजे. गणपती आले वाजवा डीजे. गणपती गेले वाजवा डीजे.
1: अहो अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडा तुम्हा शहरातल्या लोकांना इथे जास्त करमत नाही थोडं बरं वाटत. तिकडे स्विमिंग पूल आहे डीजे तिकडे गर्दी आहे जा.
1: नाही नाही नाही नको बाई बरं ते जाऊ दे. तशी भीती नाही ना इथे.

0: नाही जनावर वगैरे हो।
1: तिथूनच आलात ना बघ, नाही तर जनावर नाहीयेत त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे।
0: हो का, बर झालं बाई। बर किती पैसे झालेत?
1: कसले?
0: अहो इथे आणून सोडायचे।
1: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या।
0: हो का, बर झालं। मला मला मला सांगा, संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल?
1: तशी सोय नाही
0: इथं। हो बरं झालं सांगितलं, माझ्या मुलाला फोन करते, तो आणेल गाडी।
1: चला मग येतो।
0: हो
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम।
0: अयो बाई फुलपाखरू थांब थांब, अरे देवा कृपा राहू दे रे बाबा। किती स्वच्छ पाणी आहे। अरे अरे अरे अरे अरे मला गुदगुल्या होतात रे। अरे मला सवय नाही फिस मसाजची। मॉलमध्ये ढिगाणं पैसे घेतात तुमच्या या मसाजची, इथे फुकट आहे पण काय करू, सवय नाही बाबा। गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग तर कितीही चांगलं अस्वस्थ व्हायला होतं। कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही। अगं बाई चिकू बकास लगडलेत। अगं बाई तोडू का? नाही असं कस, कुणी आहे का इथं? कुणी आहे का? माई माई हिंदी असते। बागबान बागबान कोई है क्या? इस फळ का कैसे दिया?
1: आओ थोड़ा उबिंदास चलते।
0: अगे मराठी से नाही हो विचारलेलं बरं। सर्व जग आपल्याच बापाचं, असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातही सर्वत्र दिसते आहो। त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जहागिरी वाटत असते। मला नाही आवडत तसं, आपलं ते आपलं दुसऱ्याचं ते दुसऱ्यात। मी सांभाळते या गोष्टी।
1: सांभाळा सांभाळा, कसं आहे पाळणं सोपं असतंय सांभाळणं कठीण।
0: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
1: नाही माझंच विद्यापीठ आहे। हे फुलं पानं लई काय काय शिकून जातात। तुम्ही तोडा बिंदास, हे तुमच्या पॅकेजमध्ये।
0: पॅकेज?
1: हे हवा पाणी प्रकाश फुलं फळ, समजा निसर्ग देवाचं पॅकेज आहे। आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं।
0: अगं बाई एकच घेते बरं का?
1: थोडा
0: वा ताज्या फळांचा गोडवा काय आवरच असतो। वा वा वा वा सुरेख, आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे। ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं।
1: राम कृष्ण हरी।
0: एवढा वाईट होतं का जोक? जाऊ दे बाई। चाफा बोली ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही के। नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा। चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा। आहे मस्त आला फोटो। आता झालं शास्त्र पूर्ण। काय सुरेख हवाय, इथे बसून प्राणायाम करायला खूप मजा येईल। ह्या समोरच्या दगडावरच बसते मी का?

0: अरे तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचं लाईट गेली आहेत का?
1: उभे या लोडशेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवली तुम्ही अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
0: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होईल. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण या बरं का इथं, मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतं हो, नातीनं शिकवलं आहे माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेलं तर दारं खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये.

0: हल्ली काय बाई,
1: बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही. अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिली सारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिकेतोर असं गाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशाही इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचं नव्हते. पण जो मुलगा गेला होता की नाही तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती पण तोंड देखली ओळख होती. अहो पार्टी नेमकी गच्चीवर शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर. पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माली यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात, तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपलं संपलं, लग्न झालं. अजून आले नाहीत ना लाईट? काय ग बाई, शी. बिल पाठवताना मात्र तत्पर असतात नाही?
2: चनाला
1: बघून चना म्हंटल. आणि तुम्हाला जना तरी का म्हणेन? ओ तुम्हारी बायको बोलेगी ना, मैं परकी बाई कायको तुमको जना बोलेगी.
2: नाही मॅडम, वो तो आपको मुन्ना का डॅडी पुकारत है. अब मुन्ना का डॅडी.
1: डॅडी
2: और नाही तो का
3: हसरत ही रह गई तो नाम से पुकार.
1: ऐक कोई बात नहीं भाऊ, जनार्दन भाऊ कोई बात नहीं. रोज सकाळी उठने का, आरशे के सामने खड़ा होने का और गुड मॉर्निंग जनार्दन बोलने का. हाँ देख, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. हाँ, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. नकली दुनिया की तू छोड़ दे सोहबत. जानेगा तू मानेगा एक दिन, तुझ में ही बसी है सारी कुदरत.
2: वाह वाह वाह मैडम, अब तो बड़ी शायर निकली.
1: डोंगल्याची शायर. व्हाट्सअप युनिव्हर्सिटी. रोज झोपेतून उठला की धडधड धडधड मेसेज असे तोंडावर आदळतात. पहिले ना मी ते डायरीत उतरवून घ्यायची. क्या हुआ ऐसा मुंह ऐसा खुला क्यों है तुम्हारा?
2: ए मैडम, मराठी की दिक्कत है ना तो थोड़ा.
1: कोई बात नहीं कोई बात नहीं. अरे हम मराठी लोग हैं ना, हमको हिंदी में बात करने में बड़ा अच्छा लगता है. मैं हिंदी में बोलती हूँ. वो क्या है ना, वो मोबाइल खोला ना तो धड़धड़ धड़धड़ मैसेज ऐसे तोड़ पे आदरते थे. पहले तो मैं मैत्रिणियों पर ना ऐसे इम्प्रेशन डालने के लिए डायरी में उतर के लेती थी.
2: आप मराठी में ही बोलो, हम समझ लेंगे.
1: हो का बर चालेल. मग काय झालं माहितीये का, ते मोब ऐसा है मेरा, मैं बोलने को वैटी ना तो बोलतीच रहती हूँ. कैसा दिया?
2: अरे मैडम पहले खाओ तो सही.
1: नको भाई फुकट नको.
2: फुकट नाही, ये तुम्हारे पैकेज में आहे.
1: हे पण पैकेज मध्ये?
2: और नहीं तो का,
1: चांगलं रिसॉर्ट आहे. अजून काय काय पैकेज मध्ये?
2: ऊपर फाइल है ना, उसमें है काका है. पर ये चीज है, हम बिना पढ़े बता सकते हैं. आप फोकट में

0: लेक्चनासिंग ए मैडम मिला कहां है सुकून? अरे सुकून ये जो आप पॉकेट में मिलत है, अरे लोग कहां कहां जाते हैं, सात समुद्र पार जाते हैं, हिमालय जाते हैं, मिलत नहीं है सुकून, आपको पॉकेट में मिल गया सुकून। हां मैडम, ए मैडम,
1: हां छान वाटलं।
0: अरे चना खाओ और छान वाटेगा।
1: हो एक पुड़ी दे दो।
0: एक का है मैडम? एक ले लो, दुई ले लो।
1: नहीं नहीं नहीं नहीं, फुकट नहीं, फुकट मिळालं म्हणून पोटाभर खाऊ नाही, पोट बाहेर येत।
2: हे भगवान,
1: अगं बाई हा पण वाईट होता का जोक माझा? जाऊ दे। चणे, वा खुसखुशीचा चणे, वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे बाई हे ठिकाण सापडलं नाही का? अनिरुद्ध माझा लेख हुशार आहे, कधी कुठून नेत नाही, काल मला म्हणाला चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं। छान आहे हो हे ठिकाण, मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा। नाही तर हल्ली काय होई, 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस। किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला, पर मानशी किती घेत असतील हे? 3-4 हजार काही नाही, आपली झौज आणि यांच्याकडे पैशाचा पाऊस। केवढी महागाई वाढली आहे नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेस, चपला, परसा, दागिने यांची किंमत काढली ना तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये। यात हौशी पुरुषे आले बरं का, तरी खरेदी आहेच, ते ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली। गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं। आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय? बरं कोणाला दाखवायचं, जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलंही जरी एखाद्याने तरी जेलसीने काय वाढणार तो? कौतुक नाहीच, कितीही बूड आपटा कौतुक नाहीच, आणि चाललंय तर कौतुकासाठीच नाही का, जे आपल्याला हिच्याकडून त्याच्याकडून ह्याच्याकडून त्याच्याकडून हवंच असत, असं अपेक्षा वाईट। ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान, उम्मीद तो दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल। आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, ह्या बाई नुसतं रील मधलंच बोलतात। बोलते तरी, हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बर, सगळ्यांच्या माना खाली दुःखानं नाही बर, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात अच्छ करण्यात आयुष्य चाललंय, पर आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं, त्याचं लागली झोप पडला टणकन।

0: मोबाईल नाकावर. असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालं कळवळलं ना पोरग. त्याच सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडतंय म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा, सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तो माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी. मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईल पासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली हा मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते, मलाही म्हणते चल गो पण माझी बाई काम असून पत्नी घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले.
1: हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन, मोकळं व्हायला आलेले अडकले.
0: सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहानीने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी, पाण्याची व्यवस्था ती तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली, धावले लोक एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ, काही घुसमटले काही तुडवले गेले काही चेंगरले आणि मी बेशुद्ध झाले. चार दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले, इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
2: सुमती अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू, आणि मेले असते तर,
3: मेले असतेस तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
3: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
3: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना, या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला,
3: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका?
3: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच, कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा दुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो, नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली, चुकतेस तू, जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो.
3: काय असत हे जाग होणं, माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
4: नाव
0: हा कोण तुम्ही?
4: फॉर्म भरतोय.
0: फॉर्म रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
4: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते, इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
4: नाव?
0: अनिरुद्ध लोंढे.
4: तुमचं नाव?
0: माझं माझं सुमती लोंढे.
4: वय?
0: 60.
4: नक्की?
0: हो खोटं का सांगेन मी,
4: इथे खोटं चालत नाही,
0: मलाही नाही चालत. ओ किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात, तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो, अक्कल वाढू न वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटत. गम्मत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
4: आजार?
0: आजार अहो काय सांगू, थोडा थोडा

0: गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
1: डोळ्यांचे विकार.
0: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
1: जेवण वेज?
0: हो वेज, नॉन वेज नाही खात मी.
1: इथे नॉन वेज मिळतही नाही.
0: मग का विचारलं? काय का अजबच आहे बे, कशी माणसं असतात नाही. इथे कोरड्यात ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही. हो हे काही जणांचा ना हा आतला प्रवासच थांबलेला असतो, निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं. खट खट खट खट. तुमची की नाही लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरंय, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल, सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन? किती छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर, खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां तुम्ही काय सांगत होते? हां तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाराच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणलीये म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला? फोन माझा. फोन कुठे गेला? इथेच तर होता ना. हा मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई माता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का इथं? आहे का कोणी?
2: काय झालं मॅम, काही अडचण?
0: अहो दादा माझा ना मोबाईल दिसत नाही आहे.
2: ओके ओके, शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. माकडांनी नेला असेल का?
2: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: या ओहळातून वाहून गेला असेल का?
2: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
0: बाई काय करू मी, मोबाईल शिवाय काही होत नाही हल्ली.
2: एक मिनिट, जरा उठता का?
0: मी उठून काय करू आता?
2: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर उठले, घ्या.
2: हा बघ, हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं?
2: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: इगो सो सॉरी, सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंदळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना.
2: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये, तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. हा काही लागलं तर सांगा, हा आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का?
2: नाही, हे माणुसकी मध्ये.
0: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढीवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमकं पाणी संपलं, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ बोळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली, मला म्हणाली ओंजळ जर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हातानातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवाणी पायांना पाणी आणताय,

0: नको नको मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं आणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू, माझं धर्म बुडेल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला.
1: तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला.
0: मी असाच विंधळेपणा करते बैशी. हे बघा, फोन कशासाठी शोधला होता? बसली तुमच्याशी गप्पा मारत. ओ, माझ्या लेकाला फोन करायचा होता. त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो, मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही नाही नाही, मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पूलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही, इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा, छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई, हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो, नुसता कलकलाट माणसांचा, प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकंच उठतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईलमुळे कळलं आपल्याला. काय गो बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणी, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावी, मधुमेहाचे एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसते सगळ्यांनी दुकानं मांडलेत, बाजार भरलाय नुसता, आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं, सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत, इलेक्ट्रिक वाले तोडतात मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात मग परत बांधतात. अहो, चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का तेवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही, सिमेंट का करतो, सगळे सिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज, ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालं, राग काढण्याचं साधन झालं. काय आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या वेळी धडकी वरती हो नाही का? म्हणू नका होळी, म्हणू नका वाढदिवस, म्हणू नका ते बरं लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, ते मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या धुनात राहणारे उत्सवी माकडं झालो, म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची. आपण पार केली आहो तरी जगतोय की जगणे नक्की की मरण आहे, मेलोय का आपण? आले आमच्या सणांवर, आमचे सण बरे दिसतात, रागवलात? आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत, कुणाहीबद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग, आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जाते वे चिवचिवायला? स्वतःच गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापडणी आली डोळ्यावर, जांभळी नाही काही नाही, छान हलकं वाटत हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं, सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लिकामिलारी चोली पिवली गो निसले अंजिरी सारी माझ्या केसान गो.

मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काव कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, ते तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, या असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं, यांना जमतो बाई. आमचे हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप कुमार असो ना असे, आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बे. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचं आहे तुमच्याशी. बोलू का? मी एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं, नाही झालं. गोष्ट संपली पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते. हे पापच ना, हे पापच, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात काय म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले, म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात, आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत होता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो अरे, श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाही आहे. आणि कोणी आलं चुकून हात द्यायला तर कोण हा, का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय, विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची, कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो, कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते, कुठे गेला हा विश्वास सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या सगळ्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलो एक.

0: कशावर रिएक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. माझं काय, माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का ते?
1: मेलोय का आपण?

0: मेव खेळाला?
1: ए तुला नाही येता खेळता?
0: येत हे बघ हे बघ ए बादलो बादलो कट्टी कट्टी
1: कट्टी तर कट्टी
0: खूप आवडायचं मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कोणाला आवडत असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे. ए ऐक ना ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
1: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
0: हे बट्टी बट्टी. बाबाने दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होत, एकटं राहण्याची भीती. ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये. मी पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं? घरातल्या भांडणामुळं? सतत भांडणं, आईबाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्री नुसती भांडणं भांडणं भांडणं. भांडणं इतके टोकाला का जाता तो? मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं. आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते, आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवतीभोवती पसरलेला असतो, आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठच सोडत नाहीत. नको नको ही भांडणं, भांडणं नको देवा, ही भांडणं नको. हॅलो अविचा आई का? मी 5 नंबर मधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंग मधल्या बर्थडे पार्टीला, मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो, माझे अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा. थँक यू सो मच, थँक यू. संगीता, राघवलीस का ग? तुझी श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखावलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं, माफ करशील का ग राजा मला?

0: हॅलो, अहो मी बोलते. तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलं आहे, महेशला नाही कळू शकलो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत.
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात, सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्यप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात. सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात. उभं बालपण आई बाबांच्या भांडणात घालवलेली मी काय करू तुमच्या या देवपणाचं? माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला. माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत. मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल.

0: माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काय सगळी ओझी घेऊन जायची, काय मन काळ कुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी, विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योत ही बनते इसा पुढली. दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते.
1: मॅम वेळ झाली.
0: हो का?
1: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
0: बाई हो का, बरं झालं माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
1: मोस्ट वेलकम मॅम.
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
1: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.
0: हो का, बरं. मला काय करावं लागेल?
1: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
0: बरं.
1: यस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू.
0: हो बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे. निघते बरं का मी? बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून? येईल.

आई गेली. गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत. हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली. दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी

भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एका http://awards.gov.in. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 1:05 गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या व्हीएस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील अरिजित सिंग आणि शिवम महादेवन यांनी गायलेलं मंगेश कंगणे यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉ यांचं.

ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुपरस्टार या चित्रपटातील अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजित समीर यांचं.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।

0: अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी, आणि चित्रपट होता नटरंग. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेळस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात.

0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
1: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीरंग गोडबोले यांचं गीत शंकर महादेवन यांच्या स्वरात. संगीत आहे अजित समीर यांचं आणि चित्रपट आहे सुपरस्टार.

0: गीत होतं अजय अतुल यांचं आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुसची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जसिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्ध समाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्ज यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत, तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET

www.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी सीआयडीनं त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावचा संघाचा 7-1 पराभव केला तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला

देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात.

0: तर चोदघोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला 2,11,500 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं हरित नांदेड अभियानाला प्रारंभ.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला सुमारे 2,11,500 मेट्रिक टन इतकं खत आवंटन प्राप्त झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने 60,200 मेट्रिक टन युरिया, 32,300 मेट्रिक टन डीएपी आणि 85,300 मेट्रिक टन संयुक्त खते यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 67,000 मेट्रिक टन संयुक्त खतासहित एकूण 1,25,599 मेट्रिक टन खते बाजारात उपलब्ध आहेत. टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं बफर स्टॉक म्हणजेच संरक्षित खत साठा निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खत मात्रानुसार, जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसंच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे, कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये मनपायुक्त डॉ महेशकुमार डोईफोळे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसंच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित आणि वित्तहानी टाळणे याबाबत चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह 5 उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे नांदेड इथले श्रेयस मार्कंडेय यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबळे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

0: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम यांनी ही माहिती दिली. या कारवाईत 142 जणांना अटक करण्यात आली. मॉरिशियसमधल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीच्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. मॉरिशियस इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडे लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे. सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सीमावर्ती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदवी अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आज जाहीर केले. वेळेत निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसंच करिअर नियोजनासाठी मोठी मदत झाली. नांदेड इथल्या नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुणे इथल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. भांडारकर संशोधन केंद्राच्या वतीनं भारत विद्या या प्लॅटफॉर्मवर विविध ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले आहेत. मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान केंद्रासोबत कार्य करणार आहे. प्राचीन भारतातील विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:47 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शांता शेळके यांची रचना गोविंद पोवळे यांच्या स्वरात.

मंगेश पाडगावकर यांची रचना पण ऐकलीत वर्षा चितळे यांच्या स्वरात आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 आणि 7 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया नीलकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: नीलकंठ कदम यांचा हा दुसरा कविता संग्रह 2025 मध्ये प्रकाशित होत आहे. कवितेत आलेले विविध विषय अनुभवांगी असल्याने त्यात व्यक्त झालेल्या भावना आणि संवेदना कवीने अतिशय सहज आणि तितक्याच मोकळ्यापणाने मांडलेल्या आहेत. पोखरलेल्या भेगाळलेल्या काजोळलेल्या मनात किती द्वेष असूया भय वासना असू शकतात त्या प्रत्येकाला ठाऊक असतात. मात्र त्यांचं प्रकटीकरण टाळण्याकडे दडवून ठेवण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. मात्र त्यातून जे अनुभवाला येतं ते पोटातल्या वणव्या इतकंच एकाकीपणे सहन करावं लागतं. हे एकाकीपण पृथ्वी आणि आकाश यातील विजन प्रदेशात उभं राहणं इतकं आणि आपलाच आतील कल्लोळ आपणच ऐकत आहोत इतकं प्रखर असतं. अशा वेळी आशादायी म्हणावं असं काही हाती लागत नाही. पुन्हा पुन्हा उमेदीने उभे राहण्याचं ध्येय कोलमडताना कोसळताना दिसत राहतं. अनिश्चितता वाट्याला येणं यासारखं दुःख नाही. पुन्हा उमेदीने उभं राहण्याची धडपड करावी आणि पायाखालची जमीन मात्र भुसभुशीत असावी अशा वेळी निश्चितपणाविषयी कसं सांगणार. म्हणूनच कवी विचारतात आजचं असणारं आयुष्य उद्या सिंहासनापर्यंत घेऊन जाईल अथवा सिंहासनाच्या पायाशी तुडविलं जाईल याचा भरोसा कसा देणार. यासाठी कवीने प्रतिबिंबाची वापरलेली प्रतिमा अतिशय उत्तम आहे. कवीला आजूबाजूला दिसणारं संपूर्ण वास्तव हे विखारी नश्वर मायावी कौर्य भग्न आणि संस्कृतीवर धारदार शास्त्राने वार करावा अशा मानसिकतेनं व्यापलेलं दिसतं. त्यामुळे विषण्ण वाटावं अनिश्चित वाटावं आणि कुठलाच उपाय हाती नसल्याने आतल्या आत संपूर्ण कड सहन करावा लागणं यासारखं दुर्दैव नाही. कवी स्वतःचे सर्व वास्तव टिपताना हातबलाचे खोटेपणाचे बोरखे फाडून विचारतात विश्वाला व्यापून उरणारं अमानुष व्याकुळपण अनुभवलं का कधी. जग निळाशार आकाशातून हिंसा आणि क्रौर्य आणि भरलेलं यान कधी अंगार कोसळेल या भयाने हवालदिल झालेलं दिसतं. त्यासाठी कवी म्हणतात एका अर्थाने हे संपूर्ण जग विनाशकाने खचून भरलेलं एखादं अजस्त्र गलबत असावं आणि ते विनाशाच्या समुद्रातून प्रवासाला निघालेलं आहे. कवी केवळ विषण्णता दाखवतात असं नाही तर माणसाविषयीचा आशावादही व्यक्त करतात. वाळवंटात तळ सापडावं तशा काही सुंदर हळुवार संवेदनाच्या लाटा उमटवणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. ती तळे पाऊस आणि पावळ्या स्वप्न या त्या कविता होत. गुज ही कविता तरी गोड भावगीत व्हावं अशा नादाने गुणगुणावं अशी आहे. या कविता संग्रहात 43 कविता आहेत आणि त्या विविध नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत. यातील बऱ्याचशा कविता अल्पाक्षरी आणि लहान आहेत. माफीनामा की कबुली जबाब ही मित्रभाव व्यक्त करणारी शेवटची कविता मात्र दीर्घ कविता होय. नीलकंठ कदम यांची कविता सहज सोपी वरवरची वाटावी इतकी ती सोपी नक्कीच नाही. अतिशय घासून पुसून प्रतिमा आणि प्रतीकांचा नेमका वापर केलेली ही कविता आहे. ही वास्तवाला भिडणारी आणि माणसाच्या माणूसपणाची सोलीव कविता आहे. कवितेतून व्यक्त होताना अनेक प्रश्नांना आपल्या समोर ठेवते तसेच अनेक प्रश्न नकळतपणे मनात पेरून जाते. माणसाच्या ठाई असलेल्या अनेक गुणावगुणांचे धागे उलगडून दाखवते. एकूणच भवतालाकडे तटस्थपणे पाहतानाच स्वतःही त्याचा

0: एक भाग आपण आहोत आणि यातून काहीतरी खात्रीशीर निर्माण व्हावं असा ध्यास कवीच्या ठाई आहे याची खात्री पटते. अस्वस्थाची ही डायरी म्हणावी की उद्याची उगवणारी सकाळ निर्मळ किरणांनी व्यापलेली असेल अशी आशा व्यक्त करणारी ही कविता आहे. हे वाचकांनी ठरवावं यासाठी प्रत्येक रसिक कवीने ही कविता वाचायला हवी.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला नीलकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:28 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील येत्या 24 तासासाठी शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज.

0: एससी अक्षर रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:28 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील येत्या 24 तासांसाठी शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश स्वच्छ निरभ्र राहील. हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात अननस लागवड याविषयी माहिती ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, अननस जगातील एक महत्वाचं फळ असून कोकणातील जमीन आणि हवामान अननसाच्या वाढीसाठी योग्य आहे. हवामंद डब्यात साठवलेल्या अननसात आणि रसामध्ये ब्रोमेलिन हे पचनास उपयुक्त उत्प्रेरक आहे, त्यामुळे परदेशात याला चांगली मागणी असल्यानं अननसाखालील क्षेत्र वाढवण्यास वाव आहे. अननसाच्या बऱ्याच जाती आहेत, परंतु त्यापैकी क्यू आणि क्वीन या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर व्यापारीदृष्ट्या केली जाते. क्यू ही एक कॅनिंगसाठी प्रसिद्ध जात आहे. फळं साधारणतः 1.5 ते 2.5 किलो वजनाची असतात आणि पानांना दाते किंवा काटे टोकाकडे सोडल्यास इतरत्र नसतात, तसंच डोळे खोलवर गेलेले नसतात. त्यामुळे फळांचा उपयोग विशेष करून चकत्या डब्यात हवाबंद करण्यासाठी केला जातो. क्वीन जातीच्या पानांना अणकुचीदार दाते असतात. फळांचं वजन 1 ते 1.5 किलोपर्यंत असतं आणि फळांचा दर्जाही उत्तम असतो. फळं खुसखुशीत आणि गोडीला चांगली असल्यानं कापून खाण्यासाठी उत्तम असतात. फळांचे डोळे खोलपर्यंत गेलेले असतात, त्यामुळे कॅनिंगसाठी अयोग्य असतात. मॉरिशियस ही जात क्वीन जातीप्रमाणे काटेरी आणि फळांवरील डोळे खोलगट गेलेली असते. फळं 1 ते 1.5 किलो वजनाची कापून खाण्यासाठी उत्तम. मॉरिशियस रेड आणि मॉरिशियस येल्लो असे दोन प्रकार फळांवरील रंगावरून पडतात. जायंट क्यू या जातीची फळं मोठी 2.5 ते 3.5 किलो वजनाची असून क्यू जातीसारखी आहेत. कॅनिंगसाठी ही उत्तम जात आहे. अननस लागवडीसाठी जमीन नांगरून आणि कुळवून 30 ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंत भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावं. या पिकाची लागवड ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चरामध्ये केली जाते. त्यासाठी 30 सेंटीमीटर खोलीचे 3 ते 4 मीटर लांबीचे चर तयार करावेत. दोन चरातलं अंतर 90 सेंटीमीटर, चरातील दोन रांगेतील अंतर 60 सेंटीमीटर, दोन झाडातलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. मात्र विरळ लागवडीमध्ये दोन झाडातलं अंतर 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर पर्यंत वाढवता येतं. अशा प्रकारे अननसाची लागवड जर केली तर प्रति हेक्टरी 76,190 रोपं बसतात आणि त्यापासून सर्वाधिक 86.5 टनापर्यंत क्यू जातीपासून उत्पादन मिळतं. अननसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीने झाडाला जमिनीपासून येणारे फुटवे, फळाखालचा मूळ दांडा आणि पानं यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. सुमारे 450 ग्रॅम वजनाचे फुटवे लागवडीसाठी उत्तम असतात. फुटवे वापरून लागवड केली तर 18 ते 22 महिन्यांनी फळं तयार होतात. फळाखाली येणाऱ्या कोंबाचा आणि फळावरील पानाच्या शेंड्याचा उपयोग केला तर फळं अनुक्रमे 22 आणि 24 महिन्यात काढणीसाठी तयार होतात. मुळ्या फुटण्यासाठी लागवडीपूर्वी तळाची पानं काढून टाकावी आणि फुटवे 10 दिवस सावलीत साठवावे. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपं इकाटॉक्स आणि डायफोलेटान यांच्या द्रावणात बुडवून नंतर लावावीत. अति पावसामध्ये लागवड करू नये. कोकणात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. या पिकासाठी शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी द्यावं. प्रत्येक झाडाला नत्र 12 ग्रॅम, स्फुरद 6 ग्रॅम आणि पालाश 12 ग्रॅम या प्रमाणात खतांची मात्रा 2 ते 3 समान हप्त्यात द्यावी. पहिला हप्ता लागवडीनंतर 3 महिन्यांनी आणि शेवटचा हप्ता 1 वर्षाच्या आत द्यावा. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणं जरुरीचं असतं, त्यासाठी चरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावे. या पिकाला अधूनमधून भर देणं आवश्यक असतं. खोडव्यास भर देणं अत्यावश्यक असतं. खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर द्यावी, म्हणजे झाड जमिनीवर लोळणार नाही. क्यू जातीच्या 12 महिने वयाच्या झाडावर सप्टेंबर महिन्यात 50 मिलीलिटर 50 PPM इथ्रेल किंवा नॅफ्थॅलिक ऍसेटिक ऍसिडचं द्रावण वापरलं असता 52 ते 60

0: दिवसात फुलं यायला सुरुवात होते, त्यामुळे एप्रिल मे महिन्यात फळं काढण्यास तयार होतात, मात्र त्यांचा आकार थोडा लहान मिळतो.
1: आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात अननस लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वरोता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:05 आणि 42 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात, तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात, त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात, तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्यांच्या ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो, त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत, तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती शिस्त पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
2: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची.

0: आरोग्यम जनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 42 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती, आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घर बांधली जात आहेत तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात.
0: यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं मुकेश कुमार बल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ब्रातिस्लावा के प्रधानमंत्री रॉबर्ट फ्रिट्ज़ो के बीच बातचीत जारी. 52वां

प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 33 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत 3 तालात आहे. यानं तबला साथ आहे भूषण परसुरे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी या संदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील. तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनिल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकाथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला.

0: हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्हज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 5 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. आपली भेट आता अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 4:58. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.
2: कहानियों का सागर जिसकी लहरें कभी मुस्कुराहट सजाएंगी तो कभी आंखें नम कर जाएंगी. सामाजिक सरोकार से लेकर परिवार तक की होंगी बातें. कुछ मनोरंजन होगा तो कुछ सीख भी मिल जाएगी. हर बार नई अनसुनी कहानी की अलग अंदाज में होगी बयानी. कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
3: कथा सुधा में हम सुन रहे हैं मुंशी प्रेमचंद की कहानी आभूषण. पिछली कड़ी में आपने सुना
4: मंगला सुंदरी ना सही पर पति पर जान देती थी. जो अपने को चाहे उससे हम विमुख नहीं हो सकते. प्रेम की शक्ति अपार है पर शीतला की मूर्ति सुरेश के हृदय द्वार पर बैठी हुई मंगला को अंदर न जाने देती थी. जिस दिन शीतला इस घर में मंगला का मुख देखने आई थी उसी दिन सुरेश की आंखों ने उसकी मनोहर छवि की एक झलक देख ली थी. सुरेश एकांत में बैठे हुए शीतला के चित्र को मंगला से मिलाते ये निश्चय करने के लिए कि उनमें क्या अंतर है. एक क्यों मन को खींचती है दूसरी क्यों उसे हटाती है. पर उसके मन का यह खिंचाव केवल एक चित्रकार या कवि का रसास्वादन मात्र था. वो पवित्र और वासनाओं से रहित था. पर जब मंगला ने अंत को बात बात में उनकी तीव्र आलोचना करना शुरू कर दिया, वो उनसे उच्छृंखलता का व्यवहार करने लगी, तो उसके प्रति उनका वो उतना सौहार्द भी विलुप्त हो गया. घर में आना जाना छोड़ दिया.

0: सुरक्षा की दीवार विविध भारती पर हर रविवार की शाम 7 बजे होती है सैनिकों की शौर्य गाथा, कहानियां अदम्य साहस की, कहानियां देश के लिए कुर्बान हो जाने के जज्बे की।
1: एफएम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। संध्याकाळी 5 वाजलेत आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करत आहोत। श्रोते हो नमस्कार, प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरगुडे। सभेची सुरुवात करणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं समीर यांचं गीत, आवाज उदित नारायण आणि अलका यांनिक यांचा आणि संगीत नदीम श्रवण यांचं।

0: कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहोत अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान समन्वय समिती तालुका मिरजच्या महिला अध्यक्षा संजीवनी पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून अमृत कलश हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बागी या चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना संगीत आनंद मिलिंद यांचं आणि या गीताला स्वर कविता कृष्णमूर्ती आणि अभिजित यांचा

0: जोकर।
1: राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं,
2: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम।

0: बागी या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती आणि अभिजित यांच्या एगोले स्वरातल्या समीर यांचं गीत आपण ऐकलं.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: श्रोते हो, आपण ऐकता आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आणि हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत परदेस या चित्रपटातलं गीत. रचना समीर यांची, संगीत नदीम श्रवण यांचं आणि या गीताला आवाज सोनू निगम, हेमा सरदेसाई आणि शंकर महादेवन यांचा.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

जब प्यार किसी से होता है या चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीतानं संगीत होतं जतीन ललित यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 5:30 होत आहे सुरुवातीला युववाणी आणि 6 हिंदीतून बातमीपत्र. हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला युववाणी मुंबई केंद्रावरून.

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये. हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात. एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोर वय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशावेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरलंय, एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीय किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीय. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनली आहे. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेनं वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी

विषयातून मिळणारा एक महत्त्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

जपान कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडले जातो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे. मंडळी, फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्व शिकतो. एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो. एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत तुकाराम मारुती पाटील आणि सहकारी यांनी गायलेलं संगीत भजन.

2026 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र 7:15 वृत्तविशेष तसंच 7:30 माझावर माझा शिवार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये गो कृपामृत जैव संवर्धन संस्कृती याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत. रात्री 8 वाजता 1 गाणे ताजेतवाने पुन्हा प्रसारण. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 पॉप संगीताचा कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या. 9 वाजता News@9 ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. रात्री 10 वाजता आपकी पसंद हा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म यामध्ये सदानंद नायमपल्ली यांचं तबलावादन, यामध्ये ताल 1 ताल आणि 3 ताल. रात्री 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजीमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या वार मंगळवार दिनांक 16 जून 2026 आमची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:55. 6 वाजता हिंदीमधल्या बातम्या. 6:05 गिरवाणवाणी यामध्ये अन्नपूर्णा स्तोत्र. 6:10 प्रभातवंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कृषीवार्ता 6:40 यामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती. 6:45 आरोग्य धनसंपदा यामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके. 6:50 परिसर यामध्ये पावसाळ्यातील शहरी समस्या. 6:55 योग संजीवनी. 21 जून 2026 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका आणि याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:55. 7 वाजता आज दिनांक आणि सुविचार तसंच काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र. 1 गाणे ताजेतवाने 7:20. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. अनुरूप विवाह संस्था 7:40 आणि आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद 7:45 हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:50 गाणी मनातली. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 8:55 लखलख चंदेरी यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 9:10 अमृत कलश यामध्ये अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान समन्वय समिती तालुका मिरजच्या महिला अध्यक्षा संजीवनी पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. 9:30 प्रभातीचे रंग हा घटना माहिती आणि संगीताचा कार्यक्रम. लेखन विजयकुमार तथा नंदुगुरव. निवेदन वरदा हसबनीस. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. 11 वाजता गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा. शोध हो दुपारी 12 वाजल्यापासून राज्यस्तरीय प्रसारणात वनिता मंगळ हा कार्यक्रम. सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका, त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. 1 वाजता हिंदी समाचार. 1:05 गीतबहार. 1:40 परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिक. 1:55 2 वाजता कृषीवाणी. श्रोते हो 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित होतील. 2:15 दुपार समाचार. नादब्रह्म 2:30 यामध्ये किरण कामत यांचं गायन राग गावती. 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत AM बँड FM बँड आणि News on AIR या ॲपवर सुद्धा आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवानी. 6 वाजता हिंदीमधल्या बातम्या. 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम. 6:20 संस्कृतमधल्या बातम्या आणि रूपरेषा. 6:30 6:35 अमृत कलश या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. माझं घर माझा शेत.

यामध्ये आवड बळीराजाशी उद्या संध्याकाळी 7:30 8 एक गाणे ताजेतवाने याचं पुन्हा प्रसारण 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून 8:15 हिंदी भक्तिगीतं प्रसारित होतील 8:45 समाचार संध्या 9 न्यूज एट 9 9:15 स्पॉटलाईट 9:30 मनी टॉक 9:45 मंथन ही बातमीपत्र तसंच कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू रात्री 10 आपली आवड नादब्रह्म 10:30 यामध्ये जगदीश प्रसाद यांचं गायन राग गोरख कल्याण रात्री 11 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील ही होती उद्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा श्रोते हो रूपरेषा आताच आपण ऐकली सुरुवातीला आजचे उर्वरित कार्यक्रम आणि त्यानंतर उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात आता ऐकूया साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, आज आपल्या भेटीला कवयित्री डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे या आलेले आहेत। शिक्षण त्यांचं जे आहे ते आयुर्वेदातली पदवी त्यांनी घेतलेली आहे, BAMS डॉक्टर त्या आहेत। शासनाच्या महसूल खात्यात सध्या त्या काम करतायत, म्हणजे वेगळाच पट त्यांचा आपल्याला दिसतोय आणि आपण त्यांच्या कविता ऐकणार आहोत, त्या कवितांमागचा विचार जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं।
1: नमस्ते मॅडम।
0: आता तुमचा परिचय करून देताना मी म्हटलं की तुम्ही मेडिकल क्षेत्राशी निगडीत होतात, त्यातलं तुम्ही जे शिक्षण आहे ते घेतलेलं आहे, त्यानंतर MPSC सारखी परीक्षा देऊन तुम्ही महसूल खात्यात गेलात
1: आणि कविताही लिहिता, तर त्याची बीज कुठली आहेत, बालपणातली आहेत?
2: हो मॅडम, इयत्ता पहिलीपासून मला वक्तृत्वाची फार आवड आणि एकदा यशाची सवय लागली, म्हणजे स्पर्धेत नंबर आले तर त्या यशाची जशी गोडी वाटत गेली तसा माझा विकास होत गेला असं म्हणावं लागेल। आणि या वक्तृत्व स्पर्धा सुरुवातीला मी म्हणजे शाळांमध्ये केल्या, त्यानंतर मी केंद्र स्तरावरती गेले, ईश्वरपूर हे माझं शैक्षणिक भूमी आहे, नंतर मी तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्यस्तर असं वक्तृत्व स्पर्धा करत गेले। आणि ह्या वक्तृत्व स्पर्धा करत असताना जे वक्तृत्व स्पर्धेचे विषय असायचे आणि त्या विषयावरती लिहावं लागायचं, तेव्हा कुठेतरी त्याच्यामध्ये एक दोन काव्यपंक्ती टाकाव्यात, सारोळे टाकाव्यात, म्हणजे आपलं भाषण जेणेकरून समोरच्या श्रोत्यांच्या मनावरती परिणाम करणार ठरावं या उद्देशाने ते वक्तृत्व स्पर्धेचे विषयांचं मांडणी करत असताना सुरुवातीला कसं व्हायचं की ज्या काही प्रसिद्ध कवींच्या वगैरे सारोळ्या आहेत किंवा कोट आहेत आदर्श व्यक्तिमत्वांचे ते माझ्या भाषणात असायचे, नंतर त्याच्यामधूनच मला चारोळी लिहायची सवय लागली आणि त्यामधून कुठेतरी मला माध्यमिक जीवनातच कविता लिहायची आवड निर्माण झाली। पण याला खरं खतपाणी मिळालं ते माझ्या महाविद्यालयीन जीवनात, म्हणजे मी जेव्हा BMS पुण्याला गेले आणि तिथलं जे शिक्षणाचं अतिशय पोषक वातावरण, त्या वातावरणामुळे माझ्या वैचारिक व्यक्तिमत्वाचा किंवा वैचारिक बुद्धीचा जास्त विकास झाला असं म्हणावं लागेल, आणि याचं श्रेय मी खरं तर माझ्या त्या पुण्यातल्या शिक्षणाला किंवा पुण्याला देते, कारण पुण्यामध्ये मला जास्त कविता लिहायची आवड निर्माण झाली एक प्रकारे। जेव्हा जेव्हा मला वेळ भेटायचा तेव्हा मग दिवसभरात काहीतरी घटना घडलेली असायची आणि मग असं वाटायचं की नाही ते आपण कुठेतरी आपल्या पानावरती लिहून काढावं, आणि मग त्याच्यातून वहीच्या पाठीमागच्या पानावरती लिहायचं, वहीच्या पुढच्या पानावरती काहीतरी लिहायचं, अशी सवय होत गेली आणि कविता लिहायला लागले मी मॅडम।
0: बरं, तुम्ही पहिल्यांदाची चारोळी लिहिली असेल वक्तृत्व स्पर्धेत वापरण्यासाठी किंवा पहिली कविता आठवते तुम्हाला आता?
2: हो, मी पहिल्यांदा मॅडम इयत्ता 8वी मध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान सांगलीमध्ये ज्या वक्तृत्व स्पर्धा असतात त्यामध्ये माझा विषय होता राज्यस्तरावरती आणि त्यामध्ये मला प्राईज पण भेटलेलं होतं, नको ते राजकारण हा विषय होता। आणि त्याची सुरुवातच मी अशी केलेली होती की मतदार राजा जागा हो,

0: मतदार राजा जागा हो रात्र वैर्याची आहे, निवडणूक ही एक नांदी आहे, मुजोरांना हाकण्याची हीच एक संधी आहे.
1: या तुमच्या पहिल्या चार ओळी होते कवितेच्या.
0: परत जसं सुचेल तसं मध्ये मध्ये मध्ये लिहित गेले, पण त्यावेळी इतकं असं समजलं नाहीये की बाबा आपला हा लिहिण्याचा जो व्यासंग आहे तो वाढणार आहे. म्हणजे वहीच्या पानावरती काही सुचलं की पटकन लिहून काढायचं. बऱ्याच अशा लिहिल्या मॅडम, पण त्या संग्रहित पण मला करता आल्या नाहीत, कारण मी तेवढ्या सिन्सिअरली
1: कवितेकडे
0: त्यावेळी पाहिलं नाही. असं वाटायचं आपल्याला सुचते आपलं हे भाषण झालं. पुण्यामध्ये पण मी काव्य संमेलनला जायची सदाशिव पेठेमध्ये जे व्हायचे, आणि त्यावेळी पण मी कविता सादर करायची, पण त्या काव्य संमेलनापुरती ती कविता लिहायची परत विसरून जायची असं व्हायचं. पण नंतर कुठेतरी ज्यावेळी कविता वाढत गेल्या त्यावेळी असं वाटलं की नाही, आपल्याच कविता काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी आपल्याला आठवत नाहीत, मग आपण हे लिहिल्या पाहिजेत, कुठेतरी संग्रहित केल्या पाहिजेत. मग मी संग्रही करायला लागले.
1: मग आता पुढे बोलण्याआधी तुमची एक छान कविता ऐकूया आणि मग पुढे बोलूया.
0: सावित्रीमयी आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले हे माझे श्रद्धास्थान आहेत. पुण्यामध्ये गेल्यानंतर मी खरं तर सावित्रीमयी आणि ज्योतिबा फुले या दोन श्रद्धास्थानांकडून खूप काही शिकले, यांचे विचार अंगीकारले, आणि मला असं म्हणावंसं वाटतं की माझ्या नसानसातच सावित्रीमयी आहे. कारण मी भिडेवाड्यामध्येच मी सावित्रीमयी बोलते ही स्क्रिप्ट लिहिली, आणि पुण्यामध्ये मी त्या एक पात्री प्रयोगाचे साधारणतः 200 वर प्रयोग केलेले आहेत. आणि ज्यावेळी हे मी एक पात्री करत असते त्यावेळी असं वाटतं की सावित्रीमयीच आपल्याला सांगत आहे विचार त्यांचे लोकांसमोर जगासमोर आणण्यासाठी. ज्यावेळी माझ्या अंगावरती खूप शहारे आलेले तेव्हा ती कविता मला सुचलेली होती, आणि ती माझी मी पहिली कविता सावित्रीमयी आणि ज्योतिबा फुलेंच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या या कवितेने सुरुवात करते. ज्योती

0: भेटणार नाही.
1: आता तुमच्या बोलण्यात असा उल्लेख आला की क्रांती सूर्य, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे तुमचे आदर्श आहेत. अशा आदर्शांवर कविता लिहिताना काही वेगळा प्रयास करावा लागतो का?
0: नाही करावा लागत मॅडम, मला तरी नाही करावा लागत. कारण माझ्या मोस्टली कविता ह्या आहेत त्या सावित्रीमयी, ज्योतिबा.

0: फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, रमाईंवर आहे, लालबहादूर शास्त्रींवरती आहे, गौतम बुद्धांवर आहे. कारण मी जे काही वाचन करते ते ह्या आदर्शांचंच करते आणि त्यामुळे मला असं वाटतं कधी कधी की माझ्याकडून ह्या कविता करून घेतल्या जातात की काय.
1: छान. तुम्ही ज्या कविता लिहिता त्यामध्ये बऱ्याचदा पोवाडा आहे, गेय कविता आहेत, मुक्त छंदातल्या कविता आहेत. तर एखादा विषय तुमच्या समोर आल्यानंतर विषय आपल्याला मांडायचा आहे कवितेतून, तर तो कोणत्या पद्धतीनं मांडायचा असं काही तुम्ही ठरवता का, किंवा कशा मांडता त्या कविता?
0: शक्यतो मॅडम असं काही मी ठरवत नाही. ज्या ज्या वेळी काही चुकीच्या घटना घडतात समाजामध्ये तेव्हा मला त्या कविता सुचत जातात, अशा मी त्या कविता लिहित जाते. पण कधीतरी मला असं वाटतं की आपण ह्याचं एक गाणं करावं, म्हणजे गेय कविता माझ्या आहेत. मग त्यावेळी मात्र मी लिहितानाच ती एका चालीमध्ये कविता लिहिते, म्हणजे एक गुणगुणत लिहिते थोडक्यात.
1: म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला त्याची एक धून,
0: धून मला सुचते आणि मग मी ते गुणगुणतच कविता लिहिते.
1: अच्छा. आता जसं आपण उल्लेख केला की व्यक्ती चित्रणात्मक ज्या कविता असतील त्यातले संदर्भ चुकू नयेत यासाठी अभ्यास करणं पण खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबरीनं ज्या इतर कविता तुम्ही लिहिता त्यासाठी शब्द संचय असणंही गरजेचं आहे, तर त्यासाठी काय प्रयत्न करता, कसं लिहिता तुम्ही ते?
0: त्यासाठी वर्तमानपत्र रेग्युलर वाचते, नेटवरून पण माझं वाचन असतं, माझ्याकडे पुस्तकं आहेत ती पुस्तकं मी वाचते, कादंबऱ्या किंवा काव्यसंग्रह पण वाचते, म्हणजे सतत एक प्रकारे असं वाचन चालू असतं.
1: छान. अजून बोलण्याच्या आधी तुमची एखादी कविता ऐकूया आपण.
0: मानवी आयुष्य कसं असतं ही बसमध्ये सुचलेली कविता आहे. आयुष्य एक जणू रंगमंच, आयुष्य एक जणू रंगमंच, अभिनय करू इथे साकार, सुखदुःखाचा घालू निमेळ, इथे आपण फक्त कलाकार. आयुष्याच्या वाटेवरती कधी ऊन तर कधी सावली, शिशिरानंतर येते नेहमी वसंताची नवी पालवी. अभिनय सारा क्षणिक ठरतो जो तो त्याच्या मर्जीने वागतो. विधिलिखित असते सारे काही, निमित्त मात्र उगाचच होतो. कोण कुणा उगा भेटतो कोण कुणास्त उगा कष्टतो, दुनियेमध्ये या स्वार्थाचा खेळ बेगडी रोज चालतो. तरीही आपण मार्ग काढतो, कुठेतरी एक कृष्ण भेटतो, सारथी तो आयुष्याचा होतो, रंगमंच मग नव्याने बहरतो.
1: अगदी सकारात्मकता दर्शवणारी ही कविता आहे. आणि आपल्याला आयुष्यामध्ये जरी संकट आली तरी कुठेतरी एक प्रकाश
0: किरण आपल्याला असं भेटतं, म्हणजे बी पॉझिटिव्ह थोडक्यात. आजकालच्या कलियुगामध्ये खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, अशी बरेच आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पण आपले अनुभव येत असतात. पण असं जरी असलं तरी जसं आपण म्हणतो, प्याला अर्धा सरला आहे, प्याला अर्धा भरला आहे, म्हणजे सरला आहे की भरला आहे हे आपणच ठरवायचं. जरी काही वाईट अनुभव आले तर त्या वाईटातून चांगलेही आपल्याला येत असतात आणि हे चांगलं फक्त आपण आपल्या सोबत घेऊन जायचं, या दृष्टीने ह्या आयुष्याच्या वरती ही कविता केलेली आहे.
1: ही कविता लिहिताना असं काही घडलं होतं का त्यावेळी, तुम्हाला असा अनुभव आला का?
0: मोस्टली मॅडम मी माझ्या ज्या कविता आहेत त्या स्वतःला आलेल्या अनुभवातूनच लिहिते. म्हणजे आपण खूप प्रामाणिकपणे एखाद्या लोकांसाठी आपण काम करत असतो आणि गरज संपली की लोक विसरतात. महसूल प्रशासनात जॉब करते त्यामुळे पब्लिकशी रिलेटेड जॉब आहे हा, त्यामुळे मला रोज 100 प्रकारची तर नवीन अनुभव येत असतात. मग मी एकच ठरवते की हे अनुभव आपण सगळे आपल्या लेखनीद्वारे उतरवायचे, जेणेकरून त्यातून आपल्याला काहीतरी चांगला बोध घेता येईल, आपल्याला नवीन शिकता येईल. म्हणून त्याच्यावरतीच मी लिहिलेलं आहे की कोण कुणा उगा भेटतो, कोण कुणास्त उगा कष्टतो, म्हणजे काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कोण कोणाकडे येत नाही. दुनियेमध्ये या स्वार्थाचा खेळ बेगडी रोज चालतो, तरीही आपण मार्ग काढतो, कुठेतरी एक कृष्ण भेटतो.
1: खरंच छान. म्हणजे आणि तुम्हाला तुमचा जो जॉब आहे, तुमची जी प्रशासकीय सेवा तुम्ही देता, त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारची माणसं भेटतात आणि त्यातून हे विषय सुचत जातात. तुमच्या काही कवितांमध्ये तुम्ही नातेसंबंधांवर पण भाष्य केले, त्या कविता लिहिलेल्या आहेत. त्यातलीच ही बाप लेख जी कविता आहे, तर ती आधी आपण श्रोत्यांना ऐकूया आणि मग पुढे बोलूया.
0: ही कविता मी माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलीला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. कारण माझे मिस्टर डॉक्टर आहेत आणि मुलगी माझी 6 महिन्याची असल्यापासून माझ्या मुलीकडे बघणं किंवा तिला सांभाळणं, तिला काही खायला वगैरे पाहिजे असेल तर ते देणं हे माझं मिस्टर सगळे करतात. म्हणजे हॉस्पिटल बघून

0: ते तिच्याकडे लक्ष देत असतात आणि त्या दोघांमध्ये एक खूप छान एकदम स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, त्यावरून ही कविता केलेली मी. बाप लेकीचं हो नातं किती आगळ वेगळं, बाप लेकीचं हो नातं किती आगळ वेगळं, जणू भासत राहतं साऱ्या जगाच्या वेगळं. लेक बापाची लाडकी, लेक बापाची लाडकी, जणू स्वर्गातील परी, होते घाल मेल त्याची जाते पर त्याच्या घरी. किती कष्टो तो राबतो, किती कष्ट तो राबतो, बाप कर्जात बुडतो काळजाच्या तुकड्याला, फुलापरी तो जपतो. बाप फाटत तुटतो, बाप फाटत तुटतो, तिचा संसार जोडतो सुखासाठी झटणारा जोडीदार तो शोधतो. लेक परक्याचं धन, लेक परक्याचं धन, होते दुसरे चिरानी तिच्या रूपात बापाला सदा भासते लक्ष्मी. किती सखोल असते लेक बापाची ती माया, किती सखोल असते लेक बापाची ती माया, लेक राहावी सुखात म्हणून जिजवितो काया, म्हणून जिजवितो काया.
1: अगदी प्रत्येक मुलीचं आणि वडिलांचं असणारं नातं यातून तुम्ही लिहिलेलं आहे. वैयक्तिक न राहता तर सगळ्यांचं जनरलायझेशन झालेलं आणि प्रत्येकाला वाटेल की ही माझी कविता आहे.
2: कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

साहित्य सौरभ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यंगाही 239.81 MHz अर्थात 1251 KHz वर आणि FM बँडच्या 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोतेह अमृत कलश या कार्यक्रमात उद्या सकाळी 9:10 अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान समन्वय समिती तालुका मिरजच्या महिला अध्यक्षा संजीवनी पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 6:55 होत आहेत. श्रोतेहो यानंतर ऐकणार आहोत योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका. यामध्ये सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस.

0: करत असताना काही तंत्रे आणि तत्वे पाळल्यास त्याचा अपेक्षित फायदा मिळू शकतो. ते कसे आहे ते आपण पाहणार आहोत. योग साधना सुरू करण्यापूर्वी मन शांत स्वस्थ असावे, श्वासाची गती मंद असावी, स्थिर सुखमासनम हे तत्व लक्षात असावे. कोणतेही आसन जबरदस्तीने घाई गडबडीने फाजील ताण दाब देऊन करू नये. आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये त्याकडे जाताना सावकाश झेपेल तेवढे यथाशक्तीने जावे, थोडे थांबावे आणि हळूहळू पूर्वस्थितीकडे यावे. आसन स्थिर जेव्हा होते तेव्हा प्राणधारणा करावी. प्राणधारणा म्हणजे श्वास प्रश्वासावर लक्ष केंद्रित करावे. सर्वसाधारण प्रकृतीच्या व्यक्तीने कोणतेही आसन कराव्यास हरकत नाही,
1: परंतु एखादी व्याधी दूर करण्याच्या हेतूने आपण जेव्हा आसन करतो तेव्हा आसन करताना ते लक्षपूर्वक करावे आणि डॉक्टरांनी जी आसने करू नयेत असे सांगितलेले आहेत ती आसने टाळावीत. स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी आसने करू नयेत.
0: स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळेला ओंकार अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम केला तरी चालतो. योगासनाचा आणि व्यायामाचा जो अभ्यास आहे तो एकमेकाला पूरक आहे, परंतु दोन्ही योगासनाचा अभ्यास आणि व्यायामाचा अभ्यास या दोन्हीमध्ये अर्धा तासाचं अंतर ठेवावे. आसन करताना जो भाग आपण शरीराचा वापरत नाही तो मात्र सैल ठेवावा. एखादी जर शस्त्रक्रिया झाली असल्यास अगोदरच प्रशिक्षकाला सांगावे. आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये शिथिल व्हावे, त्यामुळे स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. आसनाच्या कृतीची संपूर्ण सजगता ठेवावी, जाणीव ठेवावी. शेवटी शवासन करावे, त्यामुळे मनाला शरीराला एकाच वेळी विश्रांती मिळून ताजे तवान होता येते. योगाची एक आदर्श जीवन पद्धती म्हणून श्रद्धापूर्वक स्वीकार केल्यास शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक शांती मिळून जीवन सुखी समाधानी आणि आनंदी बनते.
1: आसनासंबंधी आणि काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. मुख्य म्हणजे आसन स्थिरमय आणि सुखमय असावे. घेरण मुनी आसनाचा फायदा सांगतात. आसनेन भवे दृढम, म्हणजेच आसनामुळे शरीर दृढ होते. गोरक्षनाथ सांगतात की आसनेन रुजो हंती, याचा अर्थ असा आहे की आसनामुळे सर्व रोग नाहीसे होतात. पतंजली मुनी सांगतात ततो द्वंद्वा नभिघातहा, म्हणजे आसन सिद्ध जेव्हा होतं त्यावेळी आपल्या शरीराला कोणत्याही द्वंद्वांचा त्रास जाणवत नाही. स्वात्माराम सांगतात की कुर्यात आसनम स्थैर्यम आरोग्यम चांगलाघवम, म्हणजे आसनं केल्यानंतर स्थैर्य आणि आरोग्य आणि शरीराला हलकेपणा प्राप्त होतो. असे हे आसनाचे फायदे आपल्याला सांगता येतील.

श्रीहून योग संजीवनी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 7 वाजतात. यानंतर बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: देत आहे। ठळक बातम्या, राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार। उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात, शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत। अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे। मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली। बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली। विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते। एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे। सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती। राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली। सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता। राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं। रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमएश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला। या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं। धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली। जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात

0: मराठा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
1: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षर करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरु आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे, असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनन रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट

0: निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बूट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग 2 सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19 मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यमधारी 249.81 MHz अर्थात 1251 KHz FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. 7:10 आणि 44 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप धोरुगळे.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
3: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा.
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
4: दर मंगळवारी 9:30
3: प्रभातीचे रंग
2: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: श्रोतेहो प्रभातीचे रंग या कार्यक्रमात उद्या 9:30 लेखन विजयकुमार तथा नंदू गुरव यांचं आणि निवेदन वरदा हसमीस यांचं. प्रभातीचे रंग 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

0: मंडळी आवड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: पहाटेची मनगवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन।

0: वाजून 10 मिनिटांनी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून 7:15 होत आहेत. सुरुवातीला वृत्त विशेष, त्यानंतर 7:30 माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमाचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला वृत्त विशेष हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान विषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोव्हेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे। भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ।
1: भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे ते फार लोकांना माहित नाही। भारत बेसिकली इनोव्हेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे, त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे। भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर

0: राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे. पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोव्हेट विथ स्केल अँड स्पीड. फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केट मध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्स मध्ये केला आहे. प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत. हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो. या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेस वर प्रमुख काम होईल. 13 प्रमुख क्षेत्र आहे: डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी. त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ. उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल. त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील. अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप. IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी मध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार. किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम युज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील. हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन. पण स्टार्टअप वर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल. या उपरांत 120 पेक्षा जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोप मधील इन्व्हेस्टर, कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील. पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील. त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलू शकतील. दुसरे, फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर जण जाता, इथून ते काम करू शकतील, भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअप साठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं

0: यूपीआय सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
1: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योगी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण साठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उद्योजक स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जाते. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथे शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमांद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशांचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलरहून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलं आहे. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्स मध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्मिती क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हवरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानींना टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
0: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह

हक्काचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय संविधानांक 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 15 जून 2026 माझावर माझ्या शिवार कार्यक्रमात आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गो कृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग. आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, गो कृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
2: गो कृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गो कृपा अमृत हे नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली गो कृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत. हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये केला जातो.
1: अच्छा, आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
2: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, पण कालांतरानं वाढतो लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं. त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय. सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत त्याचा पर्यावरण पूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण. आणि सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असे म्हणतो.
1: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात.
2: येस येस, गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे देशी गायी आहे तिच्या पंचगव्यापासून आप

0: गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं. आता पंचगव्य म्हणजे देशी गाईचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो.
1: आणि हे तयार कोणी केलं?
0: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालभाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली. आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे. आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो.
1: अच्छा, आणि ते तयार कसं करायचं?
0: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे. हे गोकृपा अमृत बन्सी गिर गायच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे. त्याचं जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण. आणि ते कल्चर आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्याने 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे. एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गाईचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो. आणि एक 200 लिटरच्या ड्रम मध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचं आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
1: रोज करायचं?
0: हा, रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचा ढवळायचं आहे. आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोणपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे. आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या दावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे द्रावण आपण शेतीसाठी गोकृपा अमृत द्रावण म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता लोकांच्या मनामध्ये शंका येईल की बाबा ह्याच्यामध्ये सर ताक का टाकतात, गोळच का वापरतात, दुसऱ्या गोष्टी का वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे मदर कल्चर आहे त्याच्यामध्ये गाईच्या पंचगव्यापासून आपण तयार केलेलं मदर कल्चर आहे, त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात चांगले जीवाणू आहेत. ते जीवाणू त्या कल्चरमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, जीवाणूची संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसामध्ये खाण्यासाठी काहीतर खाद्य म्हणून देण्यासाठी ह्या गुळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिवेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं. आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो. त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं. असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हा, आता हे तुम्हाला सांगितलं, अहमदाबाद मधील बन्सी गिर गोशाळा यांनी हे कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईट वरती त्यांचा आहे, फोन नंबर आहे, सगळं आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालय आहेत त्यांच्या मार्फत ही हे मोफतपणे गोकृपा कल्चर मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतं. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं. तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची पदार्था कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी आहे. मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप बसणार आहे किंवा मग प्रत्येक शेतकऱ्याने हे मदर कल्चर आणणं तसं अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्याने हे कल्चर तयार केलं.

0: दोनशे लिटरचं आणि सात दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि आठव्या दिवशी ते तयार होतं. हे दोनशे लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर एक लिटरचं आणले तेच दोनशे लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे दोनशे लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं एक लिटरचं, एकदा दोनशे लिटरचं त्यांनी तयार केलं त्याचा वापर केला त्यातले एक लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट दोनशे लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं एक दोनशे लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर आठव्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून एक लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःच दोनशे लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असं मल्टिप्लिकेशन जी सायकल आहे तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच एक लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः हे असं त्याचं मल्टिप्लिकेशन दोनशे लिटर चारशे लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी दोनशे लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात
0: एक लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुमचं दीडशे पावणे दोनशे एकशे ऐंशी लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या दहा लिटरमध्ये पुन्हा तुम्ही ताक गुळ हे टाकून पुन्हा सात दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंटसाठी ठेवू शकता. असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला एक दोन लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचे तो दोनशे लिटर तयार करू शकेल.
1: शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा? समजा हे दोनशे लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे एक लिटर कल्चर पासून दोनशे लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्यांनी ह्या द्रावणाचा वापर दोन पद्धतीने करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रीप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रीप मधून हे तुम्ही देऊ शकतात. म्हणजे ह्याचा फायदा काय होतो? गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काही शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गुरुकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल? तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंठ्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवापा वरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते? जी काय नर्सरीची जी रोपं आहेत त्यांची मुळांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुळांचा तूट होणार नाही किंवा मुळांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचं की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता. आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं. असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं आता चिकणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो भाताचं पडलिंग करतो त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता. हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलण्याची वापरू शकतात. आणि समजा हेही पुढे गेला आपण समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलणीची वापरा पण ह्याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला आपल्याला. 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: ह्याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं ह्याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला

0: वापरतो. आता फवारणीला वापरला पण त्याच्यामध्ये करपा कडा परपा हा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाना हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला पण गोकृपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रोकृपा अमृत मध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: आता मग असे तुम्हाला बोलताना सांगितले तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जे असे जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुळांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकृपा अमृत कल्चरमधील जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते. त्यामुळे ऍडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे, पर्यावरणपूरक शेतीची गरज आहे, ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेलं आहे गोकृपा अमृतचा ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खत वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे, सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती, रासायनिक खत आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकृपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय, त्यामुळे त्यात रासायनिक खतं कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे, माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझी पिकं चांगली येतील, तर त्या ठिकाणी हा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत आहे. आणि ते गोकृपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधारा बरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते. 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक

0: घटक आपण वापरलो होतो. आता गृहकुप अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग, गाझियाबाद येत आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ठा ह्या प्रमाणित केलेल्या आहेत सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ठा हे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ठा वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ठा प्रमाणित केलेल्या आहेत. त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे. ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीजसाठी जे अमृत दिलं जातं, लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. हे बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो, म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि हे पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होतं, बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात. म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसेस ठेवतो, अधूनमधून आपण त्याला ठवळतो. आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं. त्यामुळे काय होतं, पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम कडुलिंब. कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे. कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे, प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो. तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाही, पण पीक तर वाढवायचं आहे, पण आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे. त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनो निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून किंवा सुकलेल्या लिंबोळे आहेत त्यांच्या त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जी कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली लिंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो. पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. 5 किलो देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍसच ठेवायचं. आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्त्राचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्त्राचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत ते पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा, आताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत, परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे 2 मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलंय जीवामृत, बीजामृत, परत निमास्त्र, त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा

0: इनपुट एक चांगल्या प्रकारचं इनपुट आहे, त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रेमध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही ह्या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत.

आणि या आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोतेहो आजचा माझा आवार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्रावला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप दोरगडे. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं भालू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. पी सळाराम यांच्या गीताला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. एक गाणी ताजी तवानी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आशा भोसले आणि सुरेश वाडकरी यांच्या युगलस्वरातलं भालू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. पी सायाराम यांच्या गीताला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. एक गाणी ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. ये हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा

0: नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की। ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजीज, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए।
1: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं। तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे असं ते म्हणाले। रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी किएव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली। या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला। झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता। फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे। मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली। बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली। विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते। एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे। सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती। एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत। उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात। ही फेर परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला। या अंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला। बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे। 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली। या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला। भारताच्या कारणांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले। देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं। डिजिटल मंच, OTT, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं। यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे। यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे। स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील। वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल। अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला। ठळक बातम्या पुन्हा एकदा।

0: इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिन्यावर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमेरी 249° 8.1 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 106 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तुरुगणे. पॉप संगीत प्रसारित करत आहोत. कलाकार आहेत प्रीती सागर आणि सहकारी. ऐकूया कार्यक्रमातलं पहिलं गीत.

0: श्रोतेहो पॉप संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglialakashvani@gmail.com. sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

पॉप संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत प्रीती सागर आणि सहकारी यांनी गायलेली काही पॉप गीतं.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: या गीताबरोबरच पॉप संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. श्रोतेहो, या कार्यक्रमात आज आपण प्रीतीसागर आणि सहकारी यांनी गायलेली काही पॉप गीत ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी, एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8:45 होत आहेत. सुरुवातीला समाचार संध्या, 9 न्यूज एट 9 ही बातमीपत्र, त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदीमधलं बातमीपत्र सहक्षेपित करत आहोत.

मध्यमवारी 219.6 मीटर्स अर्थात 1251 kHz वर आणि एफ एम बँडच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. यानंतर ऐकणार आहोत आपकी पसंद हा कार्यक्रम.

नमस्कार रसिक श्रोताओं, नमस्कार। आपकी पसंद श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम। या कार्यक्रमात मी संदीप आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय। तेव्हा कार्यक्रमात वेळ न घालवता आपण पत्र घेऊया आणि बघूया आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांनी कोणकोणत्या गीतांची पसंती कळवली आहे। कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत साजन या चित्रपटातलं गीत, आणि या गीतासाठी पसंती करणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा, मेघराज युवराज कोलते रिधोरादेवी इथून, रुद्र कोळकर वाकवणी तालुका बदनापूर इथून, त्याचबरोबर रामनगर रोड शांतीनगर इंदोर इथून देविका चौधरी, कविता संजय वाणी, मनीष वाणी, ब्रह्म खर्चे, गणेश, कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, ललिता नारायण खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी, तसंच गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक, तसंच दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, त्याचबरोबर फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि पैलवान थोरात, या सर्वांना ऐकायचंय साजन या चित्रपटातलं हे गीत।

0: तर श्रोत्यांनी साजन या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका यांनी यांच्या युगल स्वरातलं गीत आपण ऐकलं.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोतेहो यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि एस पी बालासुब्रमण्यम यांच्या युगल स्वरातल्या समीर यांचं गीत. वंश या चित्रपटासाठी संगीत आनंद मिलिंद यांचं आहे. आणि पत्र पाठवून या गीतासाठी पसंती करणारे आपले श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश श्रोतार बनाजीवाडी तालुका राधानगर इथून, त्याचबरोबर पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून, राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश साबळे गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून, निजाम शेख, वरुण साबळे नुपूर आणि उद्धव साबळे. तर श्रोते हो त्याचबरोबर पत्र पाठवून पसंती करणारे श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी परभणी इथून, गणेश हारगावकर. तसंच याच गीतासाठी आणखी एक पत्र आपल्याकडे आहे ते म्हणजे लेवाखेल मोहल्ला चांदूर बिस्वा इथून नारायण भाऊ, विठ्ठल भाऊ, ललिता राणी, परी संजना, गणेश कार्तिक, उषा सोरना खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं वंश या चित्रपटातलं गीत.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली। चल सर जा, चल राजा, बिगी बिगी बिगी
2: जाया। आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतरचं पत्र आहे विद्यानगर कवठेमंकळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर तसंच डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये राधिका गजभिये देवी अनिष्का तन्मय गजभिये तसंच बिलाईगड इथून रोशन देवांगण कौशल्या देवांगण हेमलता देवांगण डिंपल देवांगण त्याचबरोबर मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे विजयकुमार स्वामी रेखा सागर साबळे आकाश आशा अंकुश गोरे मेघा सुभाष सातवेकर अलका दयानंद साळवी किशोरी दत्ता गोरे अनिता राहुल भांबिष्ठे नंदाताई भंडारे शशिकांत डी कांबळे आरग इथून हे सर्व श्रोते तमनाकवाडा कागल इथून आहेत। त्याचबरोबर महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी तसंच सांगली इथून बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली। तर ह्या श्रोत्यांना ऐकायचंय आशिकी या चित्रपटातलं हे गीत।

0: कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या उग्रस्वरातला आशिकी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: श्रोत्यांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अर्पण या चित्रपटातलं गीत. आणि यासाठी पसंती करणारे श्रोते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते, तसंच राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, सिया आणि पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ, तेरवड इथले श्रोते, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरंगे, कसबा बवडा, कोल्हापूर इथले श्रोते, तसंच सुशीला विलास दवणे कागल इथून, सुभाष मेणसे शिरोन इथून, सचिन किल्लेदार भडगाव इथून, सुजाता सुरेश कुलकर्णी कवठेवांकळ इथून, यांच्यासोबत आहे श्रीनिवास कांबळे यड्राव इथून आणि शशिकांत पाटील कुरुंदवाड इथून. याच गीतासाठी पसंती करणारे श्रोते आहेत ते म्हणजे सेनापती कापशी इथून ऋषिकेश पौर्णिमा, तेज विद्या, सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि परिवार, तसंच तानाजी खेंडापुरे, अंकुश, पार्थ, धनाजी खेंडापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते, तसंच संपत्ती खेंडापुरे, राणी अंकिता खेंडापुरे यांच्यासोबत आणखी श्रोते आहेत ते म्हणजे चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, आदित्य कुमार, बाबासो दुकानदार फुगे, राजू मिठारी स्टॉप, रवी ग्रुप चंदूर इथले हे श्रोते आहेत. ऐकूया अर्पण या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो आताच आपण अर्पण या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत कुछ कुछ होता है या चित्रपटातलं गीत. आणि या गीतासाठी पत्र पाठवून पसंती कळवणारे श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ इथून मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथले श्रोते उस्मान शेख फौजी सायराबोरा शेख दस्तगीर शेख फैजन बी शेख शाकिर शेख इस्लाम बी शेख बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठाण बिस्मिल्ला बी शेख गदर शेख आणि निलोफर शेख हिपरसोगा इथून त्याचबरोबर नारायणभाऊ खडसे रक्षाताई खडसे ललिता संजना गणेश कार्तिक खडसे स्वाती प्रयाग चौधरी इथून त्याचबरोबर मोहाली चंदीगड इथून टी डी मल्होत्रा ऋतिक मल्होत्रा प्रतीक मल्होत्रा अनिल शर्मा जयवीर सिंह ठाकूर डॉक्टर अमनदीप कालका इथून शुभचंद्र बजाज बिट्टा बजाज आणि साहिल याच गीतासाठी पसंती करणारे श्रोते आहेत.

त्रिमूर्ति श्रोता संघ श्रुतिका रथमेश ज्ञानदेव भक्ति भूषण नामदेव आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजलि सयाजी वरुटे हसूरदुमाला तालुका करवीर इथून तसंच कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे मुक्काम पोस्ट कंदलगाव इथून.

यांच्या रचनेला संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आपकी पसंत या कार्यक्रमात मी संदीप आता निरोप घेतोय. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या सोमवारी याच कार्यक्रमात. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्र पाठवून किंवा ईमेल करून जरूर जरूर कळवा. आम्ही तुमच्या पत्रांच्या आणि ईमेलच्या प्रतीक्षेत आहोत.

आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतहो, आता वेळ झाली आहे नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सदानंद नायमपल्ली यांचं तबलावादन. सुरुवातीला ताल एक ताल.

नादब्रह्म या कार्यक्रमात सदानंद नायमपल्ली यांचं तबला वादन आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया ताल तीन ताल.

श्रोत्यांनो, आताच आपण सदानंद नायमपल्ली यांच्या तबला वादनात ताल तीन ताल ऐकलात. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 11 वाजतात. सुरुवातीला हिंदीमधल्या बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.